ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: सातव्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492391480, सौ पुनगडे मॅडम 9420259549, सौ जाधवर मॅडम 9404623352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850269916।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्यघर.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, श्रोते हो आणि पालकांनो, आपल्या सर्वांना वाटत असतं की आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं भविष्य जे आहे, करिअर जे आहे ते सर्वोत्तम व्हावं. त्याला अशा पद्धतीचं एक करिअर भेटावं की ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं नावलौकिक तर वाढावाच, पण त्यासोबत त्याच्या जे कुटुंबाचं नाव आहे ते सुद्धा खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि त्यातल्या त्यात आर्मीमध्ये जाऊन, आर्मी म्हणजे भारतीय सैन्य दल असेल किंवा भारतीय नौसेना असेल किंवा भारतीय हवाई दल असेल, ज्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, अशा ठिकाणी जर आपला मुलगा जात असेल, मुलगी जात असेल, तर निश्चितच आपल्याला ते अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट असते. आणि आपल्या सर्वांना जर विचार करायला गेलं तर ते आपल्या मनामध्ये त्याच्यासाठी एक खूप मोठी अशी उत्कंठा आणि उत्साह पण असतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि आपण नेहमी समजा कधी जर असं एखादा चित्रपट पाहिला किंवा TV मध्ये जर न्यूज पाहिल्या की नेमकं भारतीय सैन्य काय करत आहे किंवा इंडियन एअरफोर्सनं अशा पद्धतीने कामगिरी केली, किंवा आता नुकतंच आपण जर पहलगामचा हल्ल्यानंतर जी काही स्ट्राईक झाली किंवा पाकिस्तानवरचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इंडियन एअरफोर्सनं सर्वात महत्त्वाचं काम केलं. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान, स्वाभिमान आणि खरं तर खूप मोठं आपल्याला भाग्य वाटतं की आपल्याकडे असे इंडियन एअरफोर्स आहे. आणि आजही आपल्याला हे सांगण्याचं कारण असं आहे की रेडिओ तेरणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला असाच एक भाग्याचा आणि आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून. कारण आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे इंडियन एअरफोर्समधील फ्लाईट लेफ्टनंट श्रुती रवींद्र कुल यांना. त्या मूळतः राहणाऱ्या पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम येथील कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या Mi-17 हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरचा टेक्निकल ऑफिसर मेंटेनन्स या विभागामध्ये ते कार्यरत आहेत. आणि इंडियन एअरफोर्सच्या त्या एक पार्ट म्हणून रेडिओ तेरणाला खूप अभिमानाची आणि खरं तर ही स्वाभिमानाची बाब वाटते की आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची खरं तर ही संधी आम्हाला लाभत आहे. मी श्रुती रवींद्र कुल आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
4: थँक्यू सो मच, तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं. मी खूप आभार प्रकट करते तुमचा, कारण आय एम हिअर टू मोटिवेट अँड इन्स्पायर मोर लाईक मी टू बिकम ऑफिसर्स अँड जॉईन इंडियन एअरफोर्स.
3: अच्छा श्रुती, खरं तर म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या व्हॉइसमधूनच आम्हाला तर खूप म्हणजे असं अंगावर शहारे आल्यासारखं झालं. आणि आता सध्याचं वातावरणच असं आहे की सैन्यातल्या कुठल्याही व्यक्तीशी जर बोलायचं म्हटलं तर थोडेसे अभिमान छाती फुलून येते. तुमचं आडनावच कुल आहे आणि तुम्ही कुलाचं नाव खरं तर रोशन केलं, तुम्ही खरं तर त्याचा नावलौकिक वाढवला अशा पद्धतीचा विषय आहे. तर तुम्ही सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहात आणि ते पण Mi-17 हेलिकॉप्टर. तर हे नेमकं Mi-17 हेलिकॉप्टर काय असतं आणि तुमचं काम काय असतं आणि आसाममध्ये जाऊन म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणाहून आसाममध्ये जाऊन हे सगळं काम करणं नेमकं काय असतं हे अगोदर थोडंसं समजावून सांगा, जेणेकरून ऐकणारे सर्व जे श्रोते आणि आमचे सर्व युवा वर्ग आहेत त्यांना लक्षात येईल की तुमचं काम काय असतं.
4: Mi-17 हेलिकॉप्टर हे एक रोटरी विंग एअरक्राफ्ट म्हणू शकता. त्याचं मेन रोल असतं स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स, जे सैनिक दुसऱ्या क्षेत्र दुसऱ्या एरियामध्ये जाऊन स्पेशली स्लिदरिंग ऑपरेशन्स करतात. म्हणजे कुठे अटॅक करायचं आपल्याला कुठल्या तरी एरियामध्ये, मग तिथे जाऊन आपण आर्मीचे ट्रूप्स डिप्लॉय करतो. याच्यासाठी फ्रंट लाईनला ऑपरेशन्स करतात Mi-17, प्लस कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन. कुठला एखादा गंभीर बॉर्डरवरती कुठला एखादा आपला सिपाही असो, सैनिक असू, खूप गंभीर आजारी आहे, त्याला तिथून इव्हॅक्युएट करून मल्टीनॅशनल हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल त्याच्यासाठी कॅजवॅक ऑपरेशनसाठी यूज केलं जातं. प्लस फ्लड रिलीफ ऑपरेशन्स, जसं की तुम्ही केरळमध्ये ऐकलं असेल की हेलिकॉप्टर्स प्लेड अ मेजर रोल. परत त्याच्यानंतर आर्ममेंट ऑपरेशन्समध्येही सक्रिय आहे खूप मी 17 हेलिकॉप्टर्स. असं एक मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे मी 17.
3: अच्छा.
4: याच्यामध्ये माझं 6 months एक टेक्निकल टाईप ट्रेनिंग असतं. तिथे मी मी 17 स्पेशलायझेशन केलं आहे. मी 17 1V आणि V5 असे 3 व्हेरिएशन आहेत या एअरक्राफ्टचे. यात माझं टेक्निकल ऑफिसरमध्ये एक स्पेसिफिक रोल असा आहे की त्याचं मेंटेनन्स, मेंटेनन्समध्ये असतं ओव्हरऑलिंग किंवा सर्व्हिसिंग. मेजर सर्व्हिसिंग एक पार्ट असतो एअरक्राफ्टचा. कुठल्याही एअरक्राफ्टसाठी आर्स ऑफ फ्लाइंग असतं आणि कॅलेंडर लाईफ असते. तर त्याच्यानंतर त्याचं एक मेजर सर्व्हिसिंग होतं. ह्याचा पार्ट लुक ओव्हर करणं आणि ते एक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडणं ज्याच्याने तो एअरक्राफ्ट मतलब लॉंग टाईमसाठी सर्व्हिसेबल राहील हे माझं मुख्य काम राहील. त्याच्यामध्ये स्नॅग रेक्टिफिकेशन आलं, टाईमली एअरक्राफ्ट रेडी करणं आलं, HDR किंवा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स आलं. त्याच्यासाठी हार्डली एक तास मिळतो आम्हाला रेडीनेससाठी. तो एन्शुअर करणे की मॅनपॉवर तिथे पोहोचली आहे, टूल्स अँड इक्विपमेंट्स आर राईट ओव्हर देअर, अँड ऑल द थिंग्स आर कॅरीड आउट ॲज पर SOPs लेट डाऊन बाय इंडियन एअरफोर्स. हे माझं मेजर रोल राहील.
3: अच्छा. म्हणजे आता श्रुती तुम्ही जे सांगतायत ते थोडंसं लक्षात येतं की हे तर तुम्ही जसं फ्लड रिलीफ असेल किंवा हे, पण जे ॲक्च्युली आम्ही एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून किंवा इकडल्या भागात आम्ही जो काही विचार करतो त्याप्रमाणे जर समजा एक विचार करायचं म्हणलं तर हे जे मुख्य लढाईमधला जो पार्ट असतो जिथं की हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट जात असतात त्या ठिकाणी असं काही तुम्हाला काम करण्याची किंवा असं काही संधी मिळते काय असतं नेमकं असं?
4: जेव्हा आपण लढाई फ्रंट लाईनला लढत असतो तेव्हा ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्टच नसतात लढत. त्यांना रिक्वायर्ड असणारी मशिनरी, त्यांना रिक्वायर्ड असणारी मेन्स, त्यांना रिक्वायर्ड असणारे वेपन्स, हे सगळं डिलिव्हर करणं हे मुख्य काम राहतं हेलिकॉप्टरचं. दे प्ले अ मेजर रोल इन कॅरिंग दिस गुड्स, वेपन्स अँड एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फॉर द फ्रंट लाईन एअरक्राफ्ट टू फाईट विदाउट एनी प्रॉब्लेम्स. हे आमचं मेन काम राहतं. कारण तुम्ही बघायला लॉजिस्टिक सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी वॉर टू विन. तसंच हे हेलिकॉप्टर प्लेज अ मेजर रोल इन द लॉजिस्टिक सपोर्ट.
3: अच्छा. म्हणजे थोडक्यात म्हटलं तर मराठी भाषेमध्ये किंवा आपल्याकडे जे म्हटलं जातं की रसद पुरवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. रसद पुरवण्याचं काम तुम्ही करता, त्याच्यामुळे ते बॅकबोन जो आहे ह्या सगळ्या फ्रंटियर्स लढणाऱ्यांचा तो तुम्ही आहेत.
4: करेक्ट.
3: तर श्रुती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजूनही माझ्या थोडं अंगावरचे शहारे जे आहेत ते कमी होत नाही आहेत, ते म्हणजे त्या फ्लोमध्ये जात असल्यामुळे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना सध्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे जे आपण आता पहलगामच्या हल्ल्यानंतरची जी सिच्युएशन गेला एक साधारणतः आपण 15 दिवसात पाहत आहोत, तर तुम्ही याला कसं अनुभवताय किंवा तुमच्या मनामध्ये काय नेमकं चालू आहे सांगा. आम्ही तर खूप म्हणजे असं जोशपूर्ण आहोत, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा आम्हाला, ते पण ऐकायचं आहे.
4: ज्या दिवशी पहिलं पाऊल मी भारतीय वायुसेनेमध्ये ठेवलं त्या दिवशी आम्हाला पहिली गोष्ट शिकवली गेली होती की वॉर रेडी राहायचं. आमची जी प्रत्येक ट्रेनिंग असते, जो प्रत्येक दिवस आम्ही एअरफोर्समध्ये घालतो, वी आर रेडी फॉर ईच अँड एव्हरी डे फॉर द वॉर. आम्हाला प्रत्येक ट्रेनिंगमध्ये हे सांगितलं जातं की युद्ध आज नाही तर कधी उद्या होणारच आहे. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर द वॉर. जे आमचं रेग्युलर ट्रेनिंग असेल किंवा जे आमचं रेग्युलर वर्क जरी असेल ना, इट इज ऑलवेज ऑल द SOPs इन इंडियन एअरफोर्स, रादर ऑल द SOPs इन द एंटायर आर्म फोर्सेस आर मेड सो दॅट वी आर रेडी टू फाईट द वॉर एनी टाईम देन इट कम्स. आता पहलगामचं तुम्ही म्हणाला जसं, इंडिया वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि खूप सक्षम आहे आपली पूर्ण भारतीय वायुसेना म्हणा किंवा आर्मी अँड नेव्ही, एव्हरीबडी खूप सक्षम आहे ते पूर्ण युद्धला सामोरे जाण्यासाठी.
3: अच्छा. मग ते तुम्ही स्वतः पण ते फील करत होता त्यावेळेस, म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत होत्या घडत होत्या सीमेवर किंवा ज्यावेळेस ते POK हल्ला होत होता त्यावेळेस तुम्ही आसाममध्येच होतात?
4: मी सुट्टीवर आले होते कारण माझी प्लॅन लीव होती. बट मला 7 तारखेला मी माझ्या SEO सिनियर इंजिनिअरिंग ऑफिसरला कॉल केला होता की माझी सुट्टी मला सरेंडर करायची, मला वापस बोलवा. कारण मला बिलकुल घरी जायची इच्छा नाही, कारण ह्याच्यासाठीच मी फौज जॉईन केली होती, घरात बसण्यासाठी मी जॉईन नव्हती केली. तर ऑब्विसली मला ते होतं की आय वॉन्ट टू गो अँड बी ऑन देअर फ्रंट, बट ड्यू टू सम रिझन्स एवढी वॉर लाईक सिच्युएशन झाली नाही आपली अँड आय वॉज नॉट रिकॉल्ड फॉर द ऑपरेशन्स. बट मलाही खूप अगदी उत्सुकता होती की तिथे जायचं आणि तेच करायचं ज्याच्यासाठी मी आजपर्यंत ट्रेनिंग केलेली आहे. फायनली ते आलाय तो दिवस ज्याच्यासाठी रोज आम्ही कष्ट घेत आहोत. तो आय वॉन्टेड टू गो देर बट फॉर अनफॉर्च्युनेटली आय डिड नॉट गेट द चान्स. मे बी नेक्स्ट टाइम आय गेट द चान्स, आय होप.
3: नाही, ते प्रत्येकाचं स्वप्नच असतं ते, कारण आर्मीमध्ये पहिलं पाऊल टाकलं की शेवटी मला तिथं रणांगणावर जाऊन लढायचं आहे आणि ते जिंकायचं आहे, तर हा विषय असतो आणि तो आत्मविश्वास तुमच्यात पण दिसतो आहे. तर मित्रांनो, आपण जी आता एवढी गेली 7-8 मिनिटं झाली एवढी जोशपूर्ण जी चर्चा करत आहोत ते श्रुती रवींद्र कोल यांच्याशी, त्या राहणार पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या इंडियन एअरफोर्स मध्ये टेक्निकल ऑफिसर आणि त्यांचं जे पद आहे ते फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आहे आणि त्या मी 7 हेलिकॉप्टर याचं मेंटेनन्स पाहतात आणि मी 17 हेलिकॉप्टरची नेमकी उपयुक्तता आणि त्याचं महत्व किती आहे हेही त्यांनी विशद केलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः 4 वर्ष झालं इंडियन एअरफोर्स मध्ये आहेत सध्या.
4: हां बरोबर.
3: तर हे नेमकं फ्लाईट लेफ्टनंट असेल किंवा हे जे पदाचं जे असतं ते नेमकं कसं कसं असतं ते सांगा इंडियन एअरफोर्समध्ये. म्हणजे तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट झालं त्याच्या अगोदर काय होतात किंवा नंतर काय होऊ शकतात ते एक सांगा.
4: माझं सिलेक्शन झालं होतं 2021 बॅचमध्ये. सप्टेंबरमध्ये मी जॉईन केलं. 6 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग असतं ते हैदराबादमध्ये होतं एअरफोर्स अकॅडमी दुंडीगलमध्ये. त्याच्यानंतरचं 1 वर्ष टेक्निकल ट्रेनिंग हे एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बँगलोर जलालीमध्ये होतं. त्याच्यानंतर 6 महिन्याचं आमचं टेक्निकल ट्रेनिंग और बेस्ट ज्या स्ट्रीममध्ये आम्ही अलोकेट केलेलं आहे त्या स्ट्रीमच्या रिलेटेड एक स्पेसिफिक विषय आमचं ट्रेनिंग होतं. ज्या एअरक्राफ्टमध्ये असेल मिसाईल्समध्ये असेल किंवा गायडेड वेपन्स असतील रडार असेल एअर डिफेन्स असेल अशा बऱ्याचशा डिफरंट डिफरंट एअरफोर्सच्या स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल टाईप ट्रेनिंग होतं आणि त्याच्यानंतर आमची पोस्टिंग येते. युजली पहिली पोस्टिंग जी असते ती होम लोकेशनपासून दूर असते. त्यामुळे माझी पहिली लोकेशन जी आली ती कुंभीग्राम आसाममध्ये आलेली आहे आणि तिथे मी 17 मेंटेनन्स इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर देअर.
3: अच्छा. मग आता याच्यानंतर जे म्हणजे जर समजा तुमचं प्रमोशन झालं किंवा तुमचं झालं तर मग ते तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकता.
4: स्क्वॉड्रन लीडर ह्या रँक म्हणजे जसं की फ्लाईट कॅडेट असतात जेव्हा आम्ही अकॅडमीमध्ये असतो त्याच्यानंतर फ्लाईंग ऑफिसर फ्लाईट लेफ्टनंट आणि स्क्वॉड्रन लीडर. स्क्वॉड्रन लीडर पर्यंत इयर्स ऑफ सर्व्हिस बेसिसवरती आम्हाला रँक प्रमोशन मिळतं प्लस एक्झाम्सही असतात ज्याच्यामध्ये आम्हाला पास व्हायला लागतं. आफ्टर दॅट वी गेट दिस रँक्स. बट आफ्टर स्क्वॉड्रन लीडर ग्रुप विंग कमांडर अँड देन ग्रुप कॅप्टन पासून मेरिट बेसिसवरती स्टार्ट होतं रँक प्रमोशन. सो देर इज अ ग्रुप कॅप्टन टाईम स्केलही असतं आणि ग्रुप कॅप्टन बोर्ड सिलेक्शनही असतं. याच्यामधून जे पुढचे सगळे रँक्स आहेत ते आर कम्प्लिटली मेरिट बेसिस. तुमचा परफॉर्मन्स इन द सर्व्हिस तुमचा अकॅडमिकली परफॉर्मन्स इन द सर्व्हिस तुमचा स्पोर्ट्स तुमचा ओव्हरऑल प्रोफेशनल ॲट्रिब्युट्स त्याच्या सर्व गोष्टींवरती रिस्पॉन्सिबल असतं तुम्हाला तुमचं नेक्स्ट प्रमोशन प्लस वेकन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
3: मग आता जेवढं आता आम्ही समजा चित्रपटातून पाहिलेलं असतं थोडं बहुत किंवा थोडं बहुत इकडून तिकडून नॉलेज मिळालं असतं एवढं डीपमध्ये माहीत नसतं पण आम्हाला जे माहिती आहे ते फ्लाईंग ऑफिसर किंवा फ्लाईट लेफ्टनंट किंवा स्क्वॉड्रन लीडर म्हटलं की ते आम्ही फार तर जे पायलट एअरक्राफ्ट चालवतात किंवा हेलिकॉप्टर चालवतात अशा अँगलनं आम्ही पाहिलेलं असतं. तर तुम्ही नेमकं काय डिफरन्स सांगू शकता की जर समजा तुम्हाला तसं काही करता येईल का तो पूर्णपणे स्ट्रीम वेगळा असतो. कारण समजा कोणाला जर असं कोण्या मुलीला किंवा मुलाला जर अशा पद्धतीनं जायचं असेल आणि त्यांना जर पायलटच व्हायचं असेल तर काय नेमका विषय असू शकतो.
4: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एअरफोर्समध्ये जाण्याचा 2 मार्ग आहेत. एक CDS आहे आणि एक FCAT आहे अँड देर इज ऑल्सो 1 मोर एंट्री NCC एंट्री आहे ज्याच्यामध्ये ज्यांचं सी सर्टिफिकेट झालेलं असतं दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी. तर FCAT आणि CDS मधनं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एक्झामचा फॉर्म भरता यू गेट डिफरंट टाइप्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बेसिस ऑन द बेसिस ऑफ युअर एज्युकेशन जसं की ग्राउंड ड्युटी अँड फ्लाईंग एंट्री. फ्लाईंग एंट्रीमध्ये तुम्ही पायलट बनू शकता आयदर ट्रान्सपोर्ट फायटर और हेलिकॉप्टर या 3 ऑपॉर्च्युनिटी पुढे जाऊन तुम्हाला ट्रायफर्केशन होतं त्याचं. तर FCAT मधनं जी ग्राउंड ड्युटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल या ब्रांचेससाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. पण तुम्हाला एज्युकेशन आणि मेट्रोलॉजी या ब्रांचेससाठी जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी. मग तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ज्या मी तुम्हाला 3 एंट्री सांगितल्या जसं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉजिस्टिक्स आणि टेक्निकल प्लस फ्लाईंग एंट्री ही अप्लाय करता येते. फ्लाईंगसाठी मेडिकल रिक्वायरमेंट जास्त आहे. तुमचं हाईट वेट क्रायटेरिया खूप जास्त आहे जसं की तुमचं थाय लेंथ तुमची अप्पर बॉडी लेंथ देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट कम अंडर मेडिकल क्रायटेरिया. ते जर का तुम्ही क्लिअर झालं इफ यू आर मेडिकली फिट फॉर फ्लाईंग मग तुमचं अकॅडमीमध्ये एंट्रीच फ्लाईंगसाठी होऊ शकते. जसं की माझी हाईट वॉज लेस इट वॉज 162 अँड रिक्वायरमेंट इज 162.5 सो आय कुड नॉट गो फॉर द
3: फ्लाईंग. स्वप्न होतं तसं
4: हो माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की पायलट बनायचं. बट इव्हेंच्युअली आफ्टर ग्रोईंग अप आय रिअलाइज की जर का कमर्शियल पायलट व्हायचं असेल यू हॅव टू स्पेंड अराउंड 40-50 लाख रुपीज. बट मला असं इच्छा नव्हती की माझ्या वडिलांनी एवढा खर्च करावा. आय वॉन्टेड टू अचीव्ह इट ऑन माय ओन विल. तर आफ्टर 12th स्टँडर्ड मी इंजिनिअरिंग केली कारण इंजिनिअरिंग नंतर डिफेन्स जॉईन करण्यासाठी खूप जास्त नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज
3: आपलं बोलणं झालं तर तुमचं बी मेकॅनिकल
4: जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात नॉट ओनली इन एअरफोर्स आर्मीमध्ये नेव्हीमध्ये सुद्धा. दॅट इज वाय आय चोज इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल आय फील दॅट वॉज मोर रिलेटेड टू मी अँड आय कुड परफॉर्म गुड इन दॅट. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉबही केला फोक्सवॅगन स्कोडा फोक्सवॅगन मध्ये आणि आय हॅव रिअलाइज की मी एक बेंच या डेस्क जॉब नाही करू शकत आणि जास्त इन्क्लिनेशन होत गेलं माझं टुवर्ड्स द फील्ड ऍक्टिव्हिटी ऑर मोर ॲडव्हेंचर जी मला कॉलिंग दिसली भारतीय वायुसेनामधून तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिले 2 वर्ष अँड फायनली आय डिड इट.
3: अच्छा मग आता हे जे बी मेकॅनिकल ज्यावेळेस चालू होतं किंवा लहानपणापासूनचं असं स्वप्न होतं तर मग हे ड्युरिंग द मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय नेमकं होतं आणि कुठं झालं इंजिनिअरिंग हे सगळं?
4: माझं इंजिनिअरिंग मी केलं आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे येथून. सावित्रीबाई फुले अफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहे ती. मी रोबोकॉन एक टेक्निकल प्रोग्राम असतो तिथे जॉईन केलं होतं आणि ओव्हर द टाईम मी काम करत असताना किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण असताना बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आय हॅव टू प्रिपेअर आय हॅव टू जॉईन एअरफोर्स दॅट इज माय कॉलिंग अँड आय वॉन्ट टू गो देअर. ते कुठं ना कुठेतरी डोक्यामध्ये चालूच होतं कायम आणि इट इव्हेंच्युअली
3: हे असं विचारायचं होतं की 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असताना आता हे जे तुम्ही एक्झाम म्हटलात की ॲपकॅट असेल किंवा CDS असेल तर याची तयारी तुम्ही करत होतात की डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे कमी वेळेमध्ये करता येऊ शकते?
4: इंजिनिअरिंग करत असताना ह्यासोबत ट्रेनिंग किंवा काय म्हणतात ह्याच्या प्रॅक्टिस ऑफ ॲफकॅट और CDS करणं थोडंसं अवघड जातं बट विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी अँड ट्रेनिंग यू कॅन लाईक मी क्लासेस गायडन्स वगैरे घेतला होता की ॲफकॅटचं सिलेबस काय आहे नेमकं त्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण फॉर्म केली तर वी कॅन क्रॅक दिस एक्झाम्स व्हेरी इझिली. सो 6 मंथ्स आय थिंक इज सफिशियंट इनफ टू क्रॅक दिस एक्झाम्स. सो लास्ट इयरपासून तुम्ही जर का तुम्ही लास्ट इयर एंटर करत असाल तुमचं इंजिनिअरिंगचं यू गेट अ फेअर आयडिया की आता आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे अँड यू हॅव मतलब सिलेबस बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की रफली की मला एक 7 मंथ्स लागतील 8 मंथ्स लागतील किंवा 3 मंथ्स लागतील डिपेंडिंग ऑन द मेंटल कपॅसिटी ऑफ इच अँड एव्हरीबडी. तर मला एक साधारण 6-7 महिन्यात आयडिया येऊन गेली होती की त्याला थोडस जास्त मला एफर्ट्स द्यायला लागणार आहेत कारण प्रोजेक्टमध्ये थोडंसं इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला प्रोजेक्टवर फोकस असल्यामुळे मला थोडा टाइम लागला क्रॅक करायला एक्झाम्स. सो एक कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी स्कोडा फोक्सवॅगनमध्ये तो इव्हेंच्युअली आय जॉईंट ओव्हर देअर कारण आय वॉन्टेड की मी कंपनीसोबत एक्सपिरियन्स पण मिळालं पाहिजे जे मी इंजिनिअरिंग केलं त्याचं प्लस मी त्याच्यासोबत एक्झामही क्रॅक करणार. बट टाईम मॅनेजमेंट बिकम्स अन इश्यू इन दॅट केस बिकॉज 12 आवर्स तुम्ही जर का काम करत असाल मॅनेजिंग स्टडीज विथ दॅट इज अ लिटल बिट ऑफ एफर्ट प्लस एफर्ट यू हॅव टू पुट इन.
3: अच्छा अच्छा मग आता हे ह्या 2 एक्झाम सोबत आणखीन एक जे आमच्या कानावर सारखं म्हणजे खूप पॉप्युलर असणारी ती म्हणजे NDA ची तर NDA एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींना आता तुमची पुण्याचीच एक मुलगी भारतामध्ये पहिली आलेली आहे जे की आता रिसेंटली एक्झाममध्ये तर NDA च्या एक्झामचा नेमका काय विषय असतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय करता येऊ शकतं?
4: NDA एंट्री ही रिसेंटली मुलींसाठी स्टार्ट झाली आहे. 12वी झाल्यानंतर मुली अप्लाय करू शकतात NDA एंट्रीसाठी. त्याची एक NDA ची रिटर्न एक्झाम असते फर्स्टली ती क्रॅक करायला लागते. आफ्टर दॅट एक SSB चा इंटरव्ह्यू असतो तो क्रॅक करायला लागतो आणि तुमची जी काही एंट्री असेल त्या एंट्रीमध्ये तुम्ही NDA जॉईन करू शकता.
3: त्याच्यामध्ये NDA मधून असं आपल्याला निवडता येऊ शकता की आपण नेव्ही आर्मी किंवा
4: एअरफोर्स करेक्ट
3: असं जाता येऊ शकता. अच्छा तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मला खरं तर त्या म्हणजे विषयावर यायचं होतं. ठीक आहे आम्ही आता आमच्यात तेवढे आमच्यात भारावून गेलो आम्ही आम्हाला थोडंसं ते अंगावर शहारे पण आल्यासारखं झालं सगळं ऐकताना पण हे पण एक मुलगी म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना काय नेमकं तुमच्या डोक्यात होतं की बाबा ही मी मुलगी म्हणून मी सहन करू शकेन का ह्या सगळ्या गोष्टी इंडियन एअरफोर्समध्ये जाणं किंवा असं काहीतरी करणं असं काही?
4: अकॅडमी जॉईन करायच्या आधी थोडीशी भीती असतेच की नेमकं काय होणार आहे तिथे कारण माझं कम्प्लिटली सिव्हिलियन बॅकग्राऊंड होतं कोणी आर्मी एअरफोर्स किंवा कुठल्याही फौजमध्ये नव्हतं. सो आय डिड नॉट हॅड अ व्हेरी फेअर आयडिया अबाउट इट की एक्झॅक्टली तिथे काय होतं. थोडीशी भीती होते पण जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली आणि तिथे जसं ट्रीटमेंट असतं इट इज कम्प्लिटली जेंडर इक्वल मतलब आय डिड नॉट फील ॲट एनी पॉईंट की ॲज अ फिमेल मला दुसरी ट्रीटमेंट मिळते यार आय डिड नॉट फील इट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. द ट्रीटमेंट ऑर द काइंड ऑफ ट्रेनिंग अशी आहे की इट इज इक्वल फॉर एव्हरीबडी आणि जी फिलिंग असं ना जेव्हा पास आउट परेडला तुम्ही तिथे इक्वली जेव्हा थांबून परेड करताना यू रिअलाइज एव्हरीथिंग इज वर्थ. त्यामुळे मला असं वाटतं फौज एक असं ठिकाण आहे ना जिथं इक्वल ट्रीटमेंट जी असते ना जी बाहेर फक्त बोलली जाते ती तिथे मिळते आम्हाला. आज माझा CEO आहे कमांडिंग ऑफिसर कुठलाही चॅलेंज येऊ किंवा कुठलाही टास्क येऊ जिथे म्हणतात की श्रुतीला वाटव पहिलं. सो दॅट इज व्हॉट द ट्रस्ट दे शो इन मी. सो मला असं कुठेही वाटत नाही की इट इज द ऑफिसर इट इज नॉट लेडी ऑफिसर ओर मेल ऑफिसर इट इज अन ऑफिसर तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला पार पाडणे. सो दॅट इज वॉट आय फील द रिस्पॉन्सिबिलिटी जी समान आहे.
3: नाही पण हा तर श्रुती ट्रेनिंगचा पार्ट झाला जो की ट्रेनिंगने तुम्हाला तशा पद्धतीनं तयार केलं. मी म्हणतो सेल्फ ट्रीटमेंटचा विषय म्हणतो मी कारण हे जे तुम्हाला स्वतःला जे त्या पद्धतीनं तयार करणं माइंड तयार करणं कारण पुण्यामध्ये राहणं बी ए मेकॅनिकल पुण्याच्या कॉलेजमध्ये करणं, मग खऱ्या तर अर्थानं पाहिलेलं तर एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून आय टीमध्ये जाऊन म्हणजे छानपैकी एखाद्या चांगल्या पॅकेजची नोकरी करणं असा विषय असू शकला असता ना. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर आम्ही जसं पुण्याच्या मुलींना अनुभवतो किंवा चला ठीक आहे एकदम चांगलं जीवन जगतायत किंवा असा असा विषय असू शकत होता, तुमचा पण असा विषय असू शकला असता. तर काय
4: ते म्हणतात ना, ध्येय वेळी त्या लोकांसाठी हे करणं खूप सोपं आहे. इफ यू बिलीव्ह इन युअर ड्रीम यू कॅन अचीव्ह इट. तुम्हाला जर का ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही लेवल पर्यंत जाऊन ते हार्डवर्क करू शकता. सो आय बिलीव्ह इन दॅट. जर का तुम्हाला ते हवंय, इफ यू वॉन्ट इट दॅट यू विल गो बॅडली बिहाइंड इट, इट डझंट मॅटर. मला तो युनिफॉर्म हवा होता, मला ती पासिंग आउट परेड हवी होती, आय वॉन्टेड टू बिकम एन ऑफिसर, डझंट मॅटर कितीही हार्डवर्क असो यू कॅन डू इट. बिकॉज तुमच्या पुढे फक्त ते एक स्वप्न, एक गोल आहे की ते अचीव्ह करायचं आहे. सो दॅट इज समथिंग गिव्ह मी इन्स्पिरेशन थ्रू आउट द जर्नी.
3: अच्छा, हे कधी पहिल्यांदा कधी रिअलाइज झालं होतं की इंडियन एअरफोर्समध्ये जायचं किंवा थोडक्यात विमान चालवायचं किंवा विमानाच्या सर्व्हिसमध्ये जायचं असं कधी पहिल्यांदा रिअलाइज झालं होतं?
4: मी फिफ्थ स्टँडर्डमध्ये असताना असंच टीचर विचारत होते की प्रत्येकाला काय बनायचं काय बनायचं. तर तेव्हा आय रिअलाइज की मी जास्त प्लेन उडतानी बघायचं आणि मला वाटायचं कसलं भारी जॉब आहे हा, मस्त पायलट आहे वगैरे, छान इथून तिकडे प्रवास वगैरे करतात, किती भारी. सगळे इंजिनियर डॉक्टर म्हणत होते, लॉयर वगैरे. तर माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की पायलट इज समथिंग, ॲडव्हेंचर इज समथिंग दॅट इज कॉलिंग फॉर मी. आणि मग तेव्हापासून ते पायलटवालं ओरिएंटेशन इन्क्लिनेशन जास्त होत गेलं टू डिफेन्स फोर्सेस. बिकॉज ॲडव्हेंचर इन द लाईफ इज समथिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड, द फील्ड ॲक्शन आय ऑलवेज वॉन्टेड, अँड काहीतरी करून दाखवायचं आहे देशासाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी आई वडिलांसाठी. ते मला तिथे मिळालं जे मला हवं होतं. सो
3: आता एक ट्रॅक सोडून थोडासा प्रश्न असा वेगळा विचारायचा होता तुम्हाला श्रुती, की आता हे तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं, आता तुम्ही त्या इंडियन एअरफोर्समध्ये पण आहात, पण जसं आम्ही कधी तर मित्राला म्हणतो अरे बघू दे जरा गाडी चालू दे, तसं तुम्ही कधी असा विचार होऊ शकतो का की हा जरा मला हेलिकॉप्टर चालून येऊ दे असा कधी विषय होतो?
4: असा विषय होऊ शकत नाही, कारण तिकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात पायलट, कारण प्रत्येकाची ट्रेनिंग त्या त्या विषयामध्ये झालेली असते. सो एव्हरीबडी शुड डू देअर ओन रोल, दॅट इज द बेस्ट पार्ट.
3: अच्छा अच्छा, तर आता याच्यासोबत आणखीन एक तो विषय येतो, तो म्हणजे परत एकदा ज्यावेळेसपासून लहानपणापासून असं स्वप्न होते की
4: थोडं मी इंटरप्ट करेल या विषयामध्ये. एक हेलिकॉप्टरमध्ये एक अजून एंट्री आहे फ्लाईट इंजिनियर म्हणून. जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत ज्यांना खूप उत्सुकता राहते फ्लाईंगसाठी, ते ह्या फ्लाईट इंजिनिअरिंग कोर्ससाठी अप्लाय करू शकतात. ज्याच्यामध्ये ते दोन पायलट को पायलट असतात हेलिकॉप्टर्समध्ये, प्लस एक फ्लाईट इंजिनियर असतो. सो ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लाईंग, पार्टली फ्लाईंग. तो ज्याला खूप जास्त आवड आहे फ्लाईंग मध्ये, ही कॅन अप्लाय फॉर फ्लाईट इंजिनियर इन हेलिकॉप्टर्स. हा एक पर्याय.
3: अच्छा, म्हणजे तो परत मग ते ज्यावेळेस फ्लाय करत असतात त्यावेळेस त्याला तो एक्सपिरियन्स घेता येऊ शकतो.
4: एक्सपिरियन्स नाही, तो चालवतच असतो बेसिकली. ही त्याचं स्किल असतं मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स इन साइड द हेलिकॉप्टर. ऍक्च्युअल मध्ये ही इज नॉट युझिंग ऑल द कंट्रोल्स, जसे की वर्टिकल टेक ऑफ, लिफ्ट, हे सगळे कंट्रोल्स तो युज नाही करत, बट ही इज मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स अँड हेल्पिंग इन फ्लाईंग, असिस्टिंग इन फ्लाईंग.
3: अच्छा,
4: तो ही इज फ्लाईंग ओनली राधा यू कॅन से.
3: तर ते आम्ही असं एक ऐकतो की जे अमेरिकेचे कुठले तर असे हेलिकॉप्टर आहेत जे की खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण आहेत आणि ते भारत घेणार. अपाची, चिनो असे जे हेलिकॉप्टर आम्ही नाव थोडंसं ऐकतो, तर ते असं काय असतं म्हणजे इन ॲडव्हान्समेंटमध्ये? आता समजा तुम्ही मी 17 हेलिकॉप्टर असेल, त्याच्यानंतर जर असे काय ॲडव्हान्स्ड हेलिकॉप्टर आले तर त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, नेमकं काय विषय होतो?
4: बेसिकली जेव्हा आमचं एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमधनं आम्ही कम्प्लीट करतो तेव्हाच आमचं स्ट्रीम्स अलोकेशन होऊन जातं. त्यामुळे मी 17, चिनूक, अपाची हे ऑलरेडी स्ट्रीम डिसाइडेड असतात आणि ते स्ट्रीम्स मिळून जातात. मी 17 एक रशियन एअरक्राफ्ट आहे आणि विथ टाइम वी ऑल्सो एक्वायर्ड लेटेस्ट टेक्नॉलॉजी दॅट इज चिनूक अँड अपाची. अपाची इज मोस्टली आर्ममेंट रोल अँड फायटर हेलिकॉप्टर म्हणू शकता तुम्ही अपाचीला. चिनूक इज मोर लाईक मी 17 हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट प्लस रिलीफ, फ्लड रिलीफ ऑपरेशन्स. आणि चिनूक मधनं आय थिंक आर्ममेंट वर्जन नाही आहे चिनूक, तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रोक्युअर केली आहे बेसिकली.
3: ज्या ठिकाणून आर्म्स लोड केले जातात आणि टाकले जातात ते हेलिकॉप्टर वेगळे असतात.
4: हा, अपाची इज अ आर्ममेंट वेरियंट, फायटर हेलिकॉप्टर अपाची म्हणू शकता तुम्ही.
3: अच्छा,
4: आणि चिनूक अँड मी 17 बेसिकली हॅव द सेम रोल्स.
3: अच्छा अच्छा, तर परत एकदा श्रुती रवींद्र कुल यांच्याशी आपण खरं तर चर्चा करत आहोत आणि इंडियन एअरफोर्समधला त्यांचा जॉब, त्यांचं वर्क कसं आहे, त्यांनी इंडियन एअरफोर्समध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं आणि हे अचीवमेंट करत असताना त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आणि आता सुद्धा ते बोलत असताना आपल्याला जाणून येत असणार आहे की ती जे म्हणजे महत्वाकांक्षा होती ती पूर्ण करत असतानाचा जो उत्साह आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यातून दिसून येतो आहे. तर श्रुती, परत एकदा तो विषय होता की ज्यावेळेस असं काहीतरी एखादं स्वप्न असतं, वेगळं असतं स्वप्न, तुमचं बी ए मेकॅनिकल झालं, 11वी 12वी झालं, हे सगळं होत असताना जे सराउंडिंग फ्रेंड सर्कल असतं बरंचसं, आता तुमच्या मैत्रिणी असणार आहेत, बाकी असणार आहेत, तर हे काय श्रुती कसा विचार करते? तो इथं आपलं शांतपणे राहू शकते किंवा समजा ती अचिव्हमेंट नाही मिळाली असेल तोपर्यंत, समजा हे एक्झामची जे ॲपकॅटची जी एक्झामची तयारी असेल त्यावेळेस, मग मैत्रिणी काय म्हणायची असं

0: सो दे टूक मी टू अ राउंड, कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, असं आपण अभ्यास नको करू, तू थोडा रिलॅक्स हो, कारण रोज अभ्यास करून यू स्टार्ट टू गेट सॅच्युरेटेड. तुम्ही एका पॉइंटला असं पोहोचता की तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय वाचताय, काय चाललंय, लाईफ इज आउट ऑफ कंट्रोल यू फील. मग त्यावेळेला असा एक फ्रेंड सर्कल येतो जो हसवायला घेऊन जातो, थोडस मोटिवेट करतो, चिअर करतो, अँड यू फील लाईक ये भी ओवरकम कर लेंगे हम, ये भी हो जाएगा असं वाला. सो आई थिंक फ्रेंड सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: अच्छा, तर मित्रांनो, मी जी आता सुरुवातीपासूनची जी ओळख करून देत होतो की श्रुती रवींद्र कुल ज्या राहणार पुण्याच्या आहेत, सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम इथे त्या फ्लाईट लेफ्टनंट म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी सुद्धा ती थोडीशी सरप्राइझिंग असेल, ती म्हणजे श्रुती रवींद्र कुल या तुळजापूरच्या भाची आहेत. म्हणजे त्या त्यांच्या मातोश्री जी आहेत, त्या त्यांचं माहेर आणि त्यांचं जे गाव आहे ते तुळजापूर आहे. आणि तुळजापूर येथील नितीन साळुंखे, बापूसाहेब आनंदराव साळुंखे यांची ती भाची आहे, तशी ती आमची पण भाची आहे. कारण मी पण तुळजापूरचा आहे, हे आमचे सर्व मित्र कंपनी आहेत आणि श्रुती आमची भाची म्हणून खरंच आम्हाला खूप अभिमान पण आहे. ते मी अगोदर रिव्हील नाही केलं असतं तर मग ते त्यांना असं वाटलं असतं की चला मी खूपच जास्त असं म्हणजे जेस्चर घेतोय, मी जास्त फायदा घेतोय असा विषय झाला असता. पण श्रुती आमची भाची आहे आणि खरं तर तुम्ही आमची भाची असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही इंडियन एअरफोर्समध्ये येताना सध्याच्या तर सिच्युएशनला जे मी सुरुवातीला म्हटलं होतं त्याच पद्धतीनं अगदी की आम्हाला त्याचा खूप अभिमान पण आहे. म्हणून आता ते प्रश्न विचारतो की आमच्या भगिनी असतील, बहीण असतील, किंवा तुमचे वडील असतील, तुमची आई असतील, तर ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये जायचं असं म्हटल्यानंतर म्हणजे त्यांचे काय होते चेहऱ्यावरचे हावभाव काय असं विषय सांगितल्यानंतर?
0: लकीली वडिलांचा माझा कायम सपोर्ट राहिला आहे माझ्या बरोबर की तुला
1: वडिलांचा असतोच मुलीला,
0: थोडं आईचं थोडं आईचं चाललं होतं की शी ती म्हणत होती की स्टेबल जॉब आहे तुझी, आता फोक्सवॅगन मध्ये आहेस तू, यू डोंट नीड टू गो अनदर वे, थोडं चाललं होतं. बट तिला थोडंसं परसिव्ह केलं मी की अगं प्रत्येक जर का फौजीच्या आईने हा विचार केला की माझा मुलगा नको तर तिथे कोण राहणार गा सेनामध्ये, तर तो गोष्ट तिला पडला. आणि आज आपण महाराजांच्या परंपरेतले आहोत त्यामुळं हे आपल्या रक्तामध्ये आहे आज.
1: बरोबर आहे. तर अच्छा, मी आणखी सांगू इच्छितो की श्रुती रवींद्र कुल यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत आमच्या ताईसाहेब. मी तुमचं पण इथं खरं तर स्वागत करतो. अर्चनाताई, सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आहेत आणि त्यांचं माहेरचं नाव म्हणलं तर अर्चनाताई आनंतरावजी साळुंके. तर अशा पद्धतीनं ताई खरं तर तुमचा, आम्हाला खरं तर तुमचा पण अभिमान वाटतो की तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुलीला असा आशीर्वाद दिला आणि ती आज तुमच्या पूर्ण कुल घराण्याचा कुल लौकिक वाढवत आहे. तर परत एकदा मग त्या विषयावर की ज्यावेळेस मग घरच्यांना असं सगळ्या म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी विषय लाईफ मधला करिअरचा असं होऊ शकतं, मग तिथून खरा बूस्ट मिळाला.
0: बरोबर.
1: अच्छा, आणि असं कधी झालं का की म्हणजे नर्वसनेस कधी फील झालं किंवा कधी असं एवढं स्मूथ चाललं होतं की कधी असं डाऊनफॉल पण आली होती असं?
0: जेव्हा अकॅडमीची सुरुवात झाली होती तेव्हा माझे फिजिकल स्टँडर्ड्स एवढे नव्हते, कारण जॉबमध्ये असताना कोविडच्या टाईममध्ये हार्डली देअर वॉज एनी ऑपॉर्च्युनिटी टू की जाऊन मी फिजिकली फिट राहील किंवा पळेल वगैरे. तर अकॅडमीच्या सुरुवातीला खूप अवघड जायचं मला. मी मम्मीला कॉल करायचं ना जेवढ्या वेळेला मम्मीला म्हणायचं अगं खूप अवघड झालं, मम्मी मला कायम सांगायची सुरुवातीला अवघड असतं नंतर सोपं होईल, अँड आफ्टर दॅट इट वेंट अ स्मूथ सेलिंग. मतलब सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं बट नंतर इट वॉज अ स्मूथ सेलिंग, कारण तो विश्वास असतो ना की होऊन जाईल. आणि अकॅडमीमध्ये तर होऊनच जातं कारण सगळे तुम्ही कोर्समेट सोबत असतात, सगळे एकत्र मिळून घाम गाळतायत, रक्त गाळतायत आणि इव्हेंच्युअली होऊन जातं. पोस्टिंगच्या पण सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, जसं शेड्यूल आहे त्याला थोडंसं मेंटेन करायला, बट तेच की एक फौज अशी संघटना आहे ना ती स्वतःला करून घेत स्वतःचं, त्यामुळे विथ टाईम तुम्ही होऊ जाता. जसं नवीन कंपनीत जॉईन झाले सुरुवातीला थोडं अवघड जातं बट तुम्ही जेव्हा काम शिकता तेव्हा तुम्हाला ते सोपं व्हायला लागतं, तसं आहे ते.
1: आणि हे ड्युरिंग द प्रिपरेशन, कारण हे तर झालं तुम्ही ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये गेला, ट्रेनिंग सुरू झाली असेल त्यावेळेसचा तो भाग वेगळा झाला, कारण त्यांची एक स्वतःची त्यांची एक त्या पद्धतीची एक ट्रीटमेंट असते, त्यांची स्वतःची एक टाईमलाईन असते, त्याप्रमाणे ते तुम्हाला घडवत असतात. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस, किंवा तुम्ही या ॲफकॅटच्या प्रिपरेशन करत होता त्यावेळेस जर कधी वाटलं की अरे आपण हे क्रॅक करू की नाही, असं कधी असं डाऊनफॉल आलं त्यावेळेस?
0: इंजिनिअरिंगमध्ये माझे खूप सारे सिनियर्स होते जे ॲफकॅट आणि सी डी एस एंट्री ट्राय करत होते, त्यांचं नाही झालं तर ते येऊन बोलले होते की श्रुती खूप अवघड आहे. मग मला थोडंसं असं वाटायचं की सेल्फ डाऊट यायचा कुठेतरी की होईल नाही होईल आपलं, पण ते असताना की करायचं आहे आपलं
1: प्रयत्न. काय अशी गोष्ट होती की जी मोटिवेट करत राहिली?
0: माझा डेस्क जॉब. मला जॉब करायला

0: डेस्कवरती बसून नव्हतं आवडत आणि इट इव्हेंच्युअली मला एक रोज असं वाटायचं की हे माझ्यासाठी नाही बनलेलं आहे, हे मला, मी हे करू शकत नाही लॉंग टर्म ॲज अ जॉब, मी ह्याला बघू शकत नाही. सो ते राहिलं होतं की कुठेतरी नाही आपल्याला करायचं, तर त्यामुळे मी रोज थोडे 2 तास अभ्यास, अजून 1 तास अभ्यास आपल्याला करायचा आहे, हे जॉब मध्ये नाही राहायचं आपल्याला. सो दॅट की ऍडव्हेंचर आपल्याला हवाय लाईफ मध्ये, आपल्याला फील्ड ऍक्शन हवी, दॅट इव्हेंच्युअली मेड मी डू माय वर्क.
1: आणि आता सध्या दैनंदिन रुटीन कसा असतं मग तुमचं डेली जे आहे ते?
0: सकाळी साधारणपणे 7 वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं आणि मग अराउंड 2-2:30 पर्यंत असतं काम, हे मेंटेनन्स वगैरे, सर्व्हिसिंग, रेडीनेस एअरक्राफ्टचं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जेवण करून 4 वाजता वगैरे मी साधारणपणे थोड्या वेळ परत जाऊन दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग वगैरे ह्या गोष्टी करायला लागतात. मग 6:30 वाजता मी वापस आले की त्याच्यानंतर थोडं फिटनेसकडे लक्ष दिलं जातं, आयदर मी स्कॉश खेळायला जाते किंवा रनिंग करायला जाते आणि मग कोर वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी करते, ताकी फिटनेस इज समथिंग आय बिलीव्ह की जे राहिलं पाहिजे. आणि PFR वगैरे असतं, म्हणजे फिटनेस टेस्ट असतात बेसिकली एअरफोर्स मध्ये, तो यू हॅव टू मेंटेन विद इन दो स्टँडर्ड्स, तुमचं वेट लिमिट मध्ये राहिलं पाहिजे या गोष्टीसाठी आय वर्कआउट. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घरी फोन वगैरे वरती बोलून वगैरे अराउंड 10 o'clock आय एंड माय डे.
1: अच्छा, आणि एंटरटेनमेंट साठी
0: कधी एखादा सॅटर्डे संडे वेळ मिळाला, सॅटर्डे वर्किंग असतं मोस्टली, बट संडे वेळ मिळाला तर आय युजली वॉच अ मूवी. तसं एअरफोर्समध्ये फ्री मूवीज असतात, देयर इज ऑडिटोरियम प्रत्येक स्टेशनमध्ये, तर तुम्ही जेव्हा नवीन मूवीजही लागतात तिथे तुम्ही कधी जाऊन बघू शकता. आणि आसाममध्ये जास्त फिरायला तिथे टी गार्डन्स आहे खूप जास्त, मग कधी संडेला असं वाटलं की बाहेर जाऊन थोडंसं बघून यावं आसामची लोकॅलिटी कशी, वॉटरफॉल्स वगैरे खूप आहे, खूप सीनिक ब्युटी आहे तिकडे, ते कधीतरी बघायला जातो.
1: सेवन सिस्टर्स असं म्हटलं जातं,
0: खूप सुंदर आहे तिथून. मेघालय इज अन अमेझिंग प्लेस, इथले वॉटरफॉल्स, इथले वॉटर ट्रेक्स, दे आर लाईक द बेस्ट. कोणी एक्सप्लोअर नाही करत बिकॉज वी डोंट नो की तिथे काय आहे, बट जेव्हा आपण तिकडे पोस्टिंगला जातो ना, वी हॅव एम्पल ऑफ टाइम, लाईक 2-3 इयर्स वी आर देअर आणि मग आरामात वी कॅन रोम अराउंड. अरुणाचलही खूप सुंदर आहे. सो
1: बरं, आणि तुमच्यासोबत कोण कोण असतं तिथं? आता म्हणजे तुम्ही एक मुलगी आहेत म्हणून विचारते की तुमच्यासोबत असं कोण मुली आहेत, आणखी म्हणजे काय असं कलिक कोण कोण आहेत?
0: स्टेशन असतं तिथे, स्टेशनमध्ये डिफरंट डिफरंट स्ट्रीम्स असतात, म्हणजे वेगळे वेगळे एअरक्राफ्ट, मिसाईल्स, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ऑफिसर्स आर प्रेझेंट ओव्हर देअर. एक लिव्हिंग इन ब्लॉक असतो ऑफिसर्सचा स्पेसिफिकली, तर तिथे यू कोर्समेट्सही असतात तुमचे, तर यू मेक फ्रेंड्स अँड विथ टाईम दे बिकम युअर फॅमिली.
1: अच्छा, मग आता ह्या एवढ्या सर्व दरम्यान, म्हणजे आता हे इंजिनिअरिंग कधी सुरू झालं होतं इंजिनिअरिंगचं वर्ष?
0: माझं 2015 मध्ये इंजिनिअरिंग,
1: 2015 मध्ये इंजिनिअरिंग सुरू झालं होतं. म्हणजे लास्ट 10 इयर्सचा आपण समजा विचार करूयात, तर सोशल मीडिया तर ऑब्व्हियस आहे की सोशल मीडिया खूप म्हणजे ह्या काळातच पॉप्युलर झाला, हे झाला, मग असं काही सोशल मीडियावर काही असं म्हणजे तुमचं आहे का किंवा होय बाबा मी सोशल मीडियावर जास्त ॲडिक्ट आहे किंवा काय काय नेमकं सोशल मीडियाला धरून काय विचार आहेत? कारण एक जी इंडियन एअरफोर्समधली जी एक यंग लेडी आहे जी की म्हणजे फायटिंगचं स्पिरिट आहे, देशसेवा करण्याचं स्पिरिट आहे, मग त्यांच्या डोक्यामध्ये सोशल मीडियाला धरून काय चालू आहे ते?
0: इंजिनिअरिंगच्या टायमिंगला सोशल मीडियावरती काफी ऍक्टिव्ह होते मी, कारण आमचं रोबोकॉनचं काफी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सोशल मीडियावरती वगैरे करायचे, बट जसं 3rd इयरमध्ये आले होते मी आणि मी स्टॉप केलं होतं सगळ्या गोष्टी, कारण मला फोकस करायचं होतं माझ्या गोलसाठी. तेव्हा मी एक रिस्ट्रिक्ट केला होता की हा दिवसातले फक्त 15 मिनिट्स एवढा वेळ मी सोशल मीडिया यूज करणार, आणि ते मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी तेवढंच करणार, आणि मी टायमर लावून युजली यूज करायचं, आणि ते पण मी तेव्हा यूज करायचे जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असायचे आणि माझं फोकस होत नसायचं अभ्यासावरती, तेव्हा आय युज टू यू 15 मिनिट्स, तेवढं मी स्वतःसाठी हे केलं होतं की आय डू दॅट मच ओनली सोशल मीडिया स्क्रोलिंग.
1: नाही, हे तुमचं झालं, पण बाकीचं सोशल मीडियावरचं बघून काय ओपिनियन आहे? म्हणजे जे म्हणजे जे आता एंगर सगळ्या मुली आहेत, सगळे जण आहेत, आणि ते जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की सोशल मीडियाला कसं घेतलं पाहिजे आजकालच्या मुलींनी, सगळ्यांनी ज्यांना करिअर ओरिएंटेड व्हायचं आहे, करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे, असं असणाऱ्यांनी काय करायला हवं?
0: सोशल मीडिया बॅड आहे किंवा चुकीचं आहे असं काही मला वाटत नाही. इट इज जसा टाइम बदलत गेला, इट हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर द टाइम, तुम्ही त्याचा कसा वापर करतोय. जसं माझं इंस्टाग्राम ओपन करायचं मी तेव्हा, तर माझ्या सगळ्या SSB चे पेजेस लाईक केलेले असायचे, मी सगळे ऑफिसर्सला फॉलो करायचे असे करत होते मी. तर मी जेव्हा सोशल मीडिया ओपन करायचं ना, मी त्यांचे पोस्ट बघायचे की त्यांचं काय मत आहे, हाउ आर दे थिंकिंग अबाउट द रिसेंट सिच्युएशन, करंट अफेअर्सला मी फॉलो करायचे. तर माझ्या सोशल मीडियावरती तेच होतं जे दॅट वुड हॅव हेल्प मी. तर जे आताचं जनरेशन आहे, दे कॅन कम्प्लिटली यूज सोशल मीडिया बिकॉज इट इज समथिंग की असं नाही राहिलं पाहिजे की सगळं सोडून दिलं पाहिजे असं होऊ शकत नाही. हाऊ यू यूज इट वाईजली असं नाही की तुम्ही त्याच्यात पूर्ण भारावून गेलेले आहेत आणि दिवसातले 5-5 तास तुम्ही सोशल मीडियावरती बसत आहात. दॅट विल इव्हेंच्युअली हॅम्पर व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर यूज इट वाईजली अँड यूज इट इन सच अ वे की ते तुम्हाला कुठेतरी हेल्प करते पुढे जाऊन.
1: अच्छा, तर हे तर झालं सोशल मीडियाच्या विषयी. आता थोडंसं आम्हाला म्हणजे फॅमिलीविषयी पण म्हणजे शेवटे याच्यातला एक आपल्याला असा मेसेज घेऊ शकतो की प्रोडक्टिव्ह वापर करायचा सोशल मीडियाचा की डिस्ट्रक्टिव्ह करायचा हे शेवटी स्वतःवर अवलंबून आहे. तर थोडंसं फॅमिलीविषयी पण ऐकायला आवडेल की फॅमिलीमध्ये कोणकोण आहेत, कसे कसे आहेत, काय काय करतात ते एक सांगा.
0: माझ्या फॅमिलीमध्ये माझे आजोबा होते, ते एमईएसचे युनियनचे लीडर होते, ॲज अ वर्कर म्हणून ते काम करायचे. बेसिकली त्यांचं काम असायचं जे वर्कर फर्निचर वगैरे ऑफिसर्सच्या घरी किंवा फौजी घरांमध्ये जे करतात ते त्यांचं काम होतं. तर त्याच्या कारण आम्ही थोडं माझं बालपण मिलिटरी क्वार्टर्समध्ये वगैरे गेलं होतं, त्यामुळं मी त्या तिथे बघायचं की मिलिटरी लोकांचा तो
1: हृदभाग
0: ते बघायचं. त्याच्यानंतर माझे वडिलांचं बिझनेसमॅन आहेत, ते कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी आहेत. त्याच्यानंतर माझ्या भावाने डिप्लोमा कम्प्लीट करून त्यांनीही माझ्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला आणि तोही आता मोशी मार्केटमध्ये त्याचंही कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी येतो. माझी आई होममेकर राही आणि ती माझ्यासाठी एक सपोर्ट राहिलेली, कारण ती जेव्हा मला कधी गरज लागायची शी वॉज ऑलवेज देअर फॉर मी.
1: अच्छा, आणि ज्यावेळेस हे ॲपकॅटची एक्झाम झाली आणि इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय असं ज्यावेळेस पहिलं वाक्य कानावर पडलं आणि ते ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं त्यावेळेस काय विषय होता.
0: ती तर खूप अमेझिंग जर्नी आहे. माझं नाव मेन मेरिट लिस्टमध्ये नव्हतं आलं, जी की ऑगस्टमध्ये आली होती. माझं नाव मेरिट लिस्टमध्ये नव्हतं, एक ॲडिशनल मेरिट लिस्ट आली होती. फ्रायडेला मला, मी कंपनीमध्ये काम करत होते आणि 4:45 मला कॉल आला की श्रुती कुल बोलताय का, मी हा बोलले तुमचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं. मला विश्वास नाही बसला, मी म्हटलं प्लीज मला प्रँक कॉल करू नका, मेरिट लिस्ट ऑलरेडी आउट आहे आणि माझं नाव नाही आहे त्याच्यामध्ये, मला माहिती आहे. ते म्हणे नाही, तुमचं नाव आलेलं आहे कारण जे मधले विद्यार्थी होते किंवा जे मधले जॉईन करणारे होते त्यांनी दुसऱ्या अकॅडमी जॉईन केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे वेकन्सी आहे आणि तुम्ही जॉईन करणार आहात का. आणि मग मी त्यांना सांगितलं मी आता कंपनीमध्ये काम करते, मला एक नोटीस पिरियड सर्व करायला लागेल, त्याच्याशिवाय मी जॉईन नाही करणार. ते म्हणाले नाही मॅम, तुम्ही नाही आले तर आम्ही पुढच्या एंट्रीला घेऊ. ते म्हणाले नाही नाही मी येणार आहे. सो त्यांनी सांगितलं की मला संडेला यावं लागेल. इट वॉज फ्रायडे, मला रिझाईन करायचं होतं आणि मला संडेला जॉईन करायची होती अकॅडमी. खूपच काय म्हणतात, इट वॉज अ शॉक विथ सरप्राईज अँड अ हॅपी शॉक आय वुड से, जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्यानंतर मी जाऊन रिझाईन वगैरे केलं. माझ्या बॉसला तर अजून शॉकमध्ये होता बॉस की हे असं कसं काय, तू कधीपासून प्रिपरेशन वगैरे करत होती. त्याच्यानंतर मी घरी जाऊन सांगितलं. घरातले पण एकदम, त्यांनाही अनपेक्षित असं होतं, त्यांनाही खूप सुखद असा हा हॅपीनेस आणि शॉक होता. त्याच्यानंतर मग मम्मी इकडे माझे शॉपिंग करते की कपडे वगैरे अकॅडमीसाठी जे रिक्वायर्ड युनिफॉर्म्स आहेत ते कलेक्ट करते. पप्पा इथे डॉक्युमेंटेशनचं काम करतायत. भाऊ तिकडनं बाकीच्या गोष्टी जमा करतो. मी इथे कंपनीचं रेझिग्नेशन वगैरे फाईल करते. सो इट वॉज व्हेरी केओटिक. आय हार्डली हॅड अ वन डे आणि ते पण गणेश चतुर्थी होती शनिवारी. ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण प्रिपरेशन करून आय रीच अकॅडमी ऑन संडे. तर टाइमच नव्हता की ते ऍब्झॉर्ब करायला की हाऊ आय वॉज फिलिंग. एवढं फास्ट चालल्या होत्या गोष्टी ॲट अ व्हेरी फास्ट पेस. बट म्हणू शकतो ना की जे व्हायचं असतं देवाची कृपा असते आणि ते होणार असं त्यावेळेला होतं.
1: अच्छा, आणि हे तुम्ही अकॅडमिकमध्ये गेलात आणि तुमचा सगळा विषय झाला पूर्ण आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट डे म्हणजे जॉबचा म्हणतात ना पूर्ण महिना झाला, पेमेंट झालं असं काहीतरी म्हणून ज्यावेळेस घरी आलात त्यावेळेसचा काय विषय होता.
0: घरी एक सुट्टी मिळाली होती मला FTC च्या 1 वर्षाच्या टेन्युअरमध्ये. 6 महिन्यानंतर एक आठवड्याची सुट्टी मिळाली होती. सुट्टी कन्फर्म होत नव्हती कारण ते जरा अकॅडमीमध्ये असतं की तुमचा चांगला परफॉर्मन्स झाला, तुम्ही सगळ्या टेस्ट पास होत गेला तर सुट्टी मिळणार, त्यामुळे मी घरी सांगितलं नव्हतं अजून. आणि ज्या दिवशी मी येणार आहे त्या दिवशी मी भावाला कॉल केला की मला एअरपोर्टवरती गेलं आहे, मम्मीला सांगू नको. मम्मीसाठी हे कम्प्लीट सरप्राईज होतं. आणि मी जेव्हा घरी पोहोचले मम्मी रडतच होती, मम्मी अर्धा तास रडत होती आणि तिला विश्वासच होत नव्हता की मी घरी आलीये. म्हणजे 1.5 वर्ष तिने मला बघितलं नव्हतं. सो इट वॉज अ व्हेरी सरप्राईझिंग अँड अ नाईस मोमेंट फॉर हर.
1: अच्छा अच्छा.
0: आणि एक मनोज रसाळ म्हणून माझा मामा आहे ज्याने मला प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. राईट फ्रॉम SSB मध्ये बँगलोर पहिली SSB जेव्हा माझी आली होती तेव्हा पापा थोडेसे म्हणजे पप्पा वॉज लिटिल रिस्ट्रिक्टेड की तू एकटी जाऊ नकोस वगैरे, मग तेव्हा मामा चल माझ्यासोबत. सेकंड SSB आली होती देहरादूनला, तो तिकडे सुद्धा कंपनी केला मला त्यांनी. परत एव्हरी टाईम व्हेनेव्हर आय नीडेड हिम ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी. मतलब त्याचा एक मोठा हात राहिलाय माझ्या पूर्ण जर्नीमध्ये.
1: श्रुती, आता हा तर तुमचा विषय जो झाला तो एकतर मामा फॅमिलीनं कशा पद्धतीनं सपोर्ट केला हा विषय झाला. खरं तर शेवटच्या दोन प्रश्नाकडे यायचं आहे मला, की एकतर म्हणजे मग ज्यावेळेस तुम्ही मामाच्या गावला म्हणून मामाचं नाव काढलं म्हणून विचारतो की मामाच्या गावला म्हणजे ज्यावेळेस तुळजापूरला यायचा आणि तुळजापूरला आल्यानंतर देवीचं दर्शन असेल हे सगळं केल्यानंतर काय फिलिंग यायचं?
0: आधी का नंतर?
1: आधी आणि नंतर ही पण.
0: आधी मामाच्या गावाला यायला मला खूप आवडायचं, कारण इथे आलं की खूप मस्त खेळायला मिळायचं, मातीत खेळायला मिळायचं, दिवसभर शेतात जायला मिळायचं. त्यामुळे मामाच्या गावाला यायला कायमी आवडायचं. निगडी असू, जिथे माझा मनोज रसाळ हे मामा असू, किंवा इथे तुळजापूरलाही असू, दोन्हीकडे खूप गावाला यायला मज्जा यायची. आणि थोडासा कल राहिलाय की मम्मीचा, की इथे तुळजाभवानी माता आहे, इथे दर्शन घेणं, आपली कुलदैवत आहे, ते स्पिरिच्युअल कनेक्शन जे असतं ना ते इथे कायम राहिलेलं आहे माझं. त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन होऊन आले होते तेव्हा मामाने इथे फटाके वगैरे फोडले, खूप छान असं स्वागत सत्कार केला होता, आणि तेव्हा देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सुद्धा इट इज स्टील देअर. एक स्पिरिच्युअल कनेक्शन असतं ना की आपली कुलदेवी आहे इथे, आणि शी हॅज बीन ऑलवेज देअर. मतलब असं खूप छान वाटतं मला इथे यायला. काय
1: म्हणजे ती तर शक्ती देवता आहे, आदि शक्ती आहे, आणि तिची शक्ती तुम्हाला भेटतीये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर श्रुती रवींद्र कुल, शेवटी जाता जाता काय सांगाल असे गोल्डन वर्ड्स, की ज्या गोल्डन वर्ड्समुळे इथल्या ज्या मुली आहेत त्या खूप इन्स्पायर होतील, ज्यांनी की कारण कसं आहे की एक मुलगी म्हणून आम्ही पाहत असताना इकडे अजून पाहतो की मुलगी म्हणजे सॉफ्ट असं खूप काही करू शकेल. म्हणजे आता अर्थातच जग बदललेलं आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवत असताना तुम्ही असं काय म्हणाल की अशा पद्धतीनं काहीतरी करिअर करता येऊ शकतं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली लोकांनी पाहिलं पाहिजे, मुलीने खास करून पालकांनी, जसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, मामांनी सपोर्ट केला, तसं पुढे आलं पाहिजे.
0: जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट युअर एफर्ट्स, ट्रस्ट युअर जर्नी. फेलियर्स जरी आले ना तरी हार्डवर्क करायचं सोडू नका. जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट द प्रोसेस, कारण फेलियर नंतरच यू गेट अ सक्सेस. आणि तुमचं मेंटल सपोर्ट हे तुमचे कायम आई वडील असतील. कधीही असं वाटलं की यू आर फिलिंग लो, त्यांच्याकडे जावं. दे आर द बेस्ट सपोर्टर्स यू विल हॅव इन युअर लाईफ. मामा असेल किंवा जे कोणी तुमचं जवळचं नातेवाईक असेल ना, जेव्हा कधी तुम्ही खूप लो फील करता त्यांच्याकडे जावं. दे विल ऑलवेज सपोर्ट यू. असं वाटतं की आता सोडून द्यावं, आता होणार नाही, जस्ट ट्रस्ट, विश्वास ठेवा तुमच्या हार्डवर्कवरती आणि एफर्ट्सवरती होणार आहे ते.
1: अच्छा अच्छा. तर श्रुते, जाता जाता एक आमचा असा विषय असतो की तुम्हाला आवडणारं कुठलं असं गाणं आहे जे की आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू, जस्ट डिस्क्राइबिंग युअर जर्नी, तुम्ही डेडिकेट करू शकता.
0: मी जेव्हा प्रिपरेशन वगैरे करायचं ना तेव्हा मी उरीचे गाणे ऐकायचे खूप जास्त आणि लक्ष्यचे गाणे ऐकायचे. त्यातलं एक गाणं आहे कंधो से मिलते हे कंधे, मला ते खूप जास्त आवडतं गाणं, म्हणजे खूप जास्त आवडतं. ते अजूनही प्ले झालं ना की मला असे एक फ्लॅशबॅक दिसतो माझ्या जर्नीचा थ्रू आउट द वे, आणि समथिंग दॅट इज रिटन इन फ्युचर. तर आय लाईक दॅट सॉन्ग.
1: आणि फ्युचरमध्ये काय आणखीन पुढे कुठं कसं काय जायचंय काय करायचं असं काही विचार केलाय? कारण कसं आहे की अजून तुमचं लग्न नाही झालेलं आहे समजा, मग लग्नानंतरचा असा ती एक जर्नी वेगळी असणार आहे, असा काय विचार केला आता का नाही केला अजून तसा?
0: आत्ता माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, ज्याने की माझं 10 वर्षाचा जॉब राहील, प्लस 4 इयर्स एक्सटेन्शन मिळू शकतं. ऍज ऑफ नाऊ आत्ता विचार नाही केलेला आहे मी की एक्झॅक्टली पुढे कसं राहील वगैरे. आय एम गोइंग टू जस्ट ट्रस्ट द प्रोसेस, जिथे हार्डवर्क करायचं तिथे करत राहायचं, आणि इफ आय फील की आय वॉन्ट अन एक्सटेन्शन आणि परमनंट कमिशनमध्ये मला स्विच व्हायचं असेल
1: तर मी तसं होता येतं.
0: येस.
1: अच्छा अच्छा. तर मित्रांनो, या होत्या श्रुती रवींद्र कुल, ज्या मूळता राहणाऱ्या पुण्याच्या पण तुळजापूरच्या भाची असणाऱ्या, सध्या आसाम इथे कुंभीर ग्राममध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी 17 हेलिकॉप्टरच्या टेक्निकल ऑफिसर आहेत, त्या मेंटेनन्स विभागामध्ये आहेत आणि 4 वर्षापासून कार्यरत आहेत, आणि त्यांनी एकूणच त्यांची जी इन्स्पायरिंग स्टोरी आपल्या सर्वांना सांगितली आणि या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं घडू शकतं याहीविषयी त्यांनी जे काय मार्गदर्शन केलं ते खरंच अतुलनीय आहे. आणि तुमच्या कार्याला पण खूप सलाम, रेडिओ तेरणाचा सलाम, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा सलाम, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तुम्ही असंच पुढे ग्रो करावं आणि आम्हाला आणखीन 1, 2, 3, 4 वर्षांनी तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असं ऐकण्यात यावं, आणि तो पण एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाला परत यावं. इथं तुमच्या आई साहेब सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आले, तुमचे मामा आलेले आहेत मनोजजी रसाळ, सूरजजी रसाळ आहेत, आणि खास करून ज्यांनी खास तुम्हाला मेहनत घेऊन या ठिकाणी बोलवले ते श्री नितीन साळुंके, जे आमचे खूप मित्र आहेत. आमची 1.5-2 वर्षापासून सातत्यानं चर्चा व्हायची की या ठिकाणी श्रुती आल्या की पहिल्यांदा रेडिओ तेरणाला घेऊन यायचं, आणि त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची ही जी जर्नी आहे ती आपल्याला रेडिओ तेरणा आणायचं, आणि ड्रीम कम्स ट्रू जसं तुम्हाला झालं तसं आम्हाला पण ते झालं. तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्या पूर्ण कुटुंबियांसह आलात, तर तुम्ही या ठिकाणी आलात, एवढा वेळ दिला त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आणि तेरणा पल्वी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद, थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उसनावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या भागामध्ये सौर ऊर्जेवर आधारित बरीचशी उपकरणं निर्माण झालेली आहेत, परंतु आज ज्या उपकरणाच्या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत ते उपकरण असणार आहे सौर ऊर्जेवर आधारित गुलाब जल निर्मितीचं जे उपकरण आहे ते खूप महत्त्वाचं असं उपकरण ठरणार आहे। आपण बघतो आहोत आपल्या भागामध्ये बचत गट असतील, शेतकरी गट असतील किंवा शेतकरी कंपन्या असतील, अशा विविध माध्यमातून गुलाब आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पिकत असतो। आपल्याकडे गुलाबाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं। याच्यावर प्रक्रिया करणं किंवा या पिकाच्या संदर्भात विविध पदार्थ निर्माण करणं हे सुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे। मंडळी, गुलाबांच्या फुलांची विक्री वेळेत न होणं, फुलांच्या पाकळ्या गळून खराब होणे आणि योग्य दर न मिळाल्याने गुलाब उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असते, हे लक्षात घेऊन गुलाब उत्पादकांसाठी IIT मुंबईच्या रुट्याक केंद्राने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अर्क निर्मितीसाठी बहुउद्देशीय यंत्र विकसित केलं आहे। या यंत्रामुळे गुलाब उत्पादकांना प्रक्रिया उद्योगाची संधी देखील उपलब्ध झाली आहे। मंडळी, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गुलाब लागवड मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये विविध प्रकारच्या गुलाबांची लागवड केली जात असते। छोट्या शेतकऱ्यांकडे 1 एकरांपेक्षाही कमी जमीन असून त्यांचा उदरनिर्वाह या फुल शेतीपासून होत असतो। 1 एकर शेतीमधून सुमारे 30 ते 40 किलो गुलाबाच्या फुलांचे उत्पादन दर दिवशी शेतकरी काढू शकतात। सणवार सोडले तर गुलाब फुलांना किफायतशीर दर फार कमी मिळत असतो। अत्यंत कमी दराने फुलांची विक्री देखील कधीकधी करावी लागत असते, त्यामुळे आर्थिक नुकसान होत असते। फुले नाशवंत असून फार दिवस टिकत नाहीत, दर कमी मिळाल्यास शिल्लक फुले टाकून द्यावी लागतात। फुलांची बाजार भावातील किमतीशी तुलना करता उर्वरित फुलांचा वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसतो, त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना 1 एकरामध्ये वर्षाला सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयाचे नुकसान सोसावे लागत असते। दुसरीकडे बाजारात फुलांचे ढीग शिल्लक राहिल्याने जैविक कचऱ्याचा प्रश्न जटिल होत आहे। फुलांमुळे जैविक कचरा निर्माण होण्याऐवजी त्याच्या योग्य वापरातून कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने विक्रांत काटेकर यांनी हे गुलाबापासून गुलाब जेल तयार करणारे सौर ऊर्जेवरील यंत्र विकसित केले आहे।

0: गुलाबाखेरीज यंत्राच्या माध्यमातून मोगरा, कडुनिंब, तुळस, पुदिना, शिकेकाई, रिठा, आले, गोमूत्र इत्यादींचा अर्क काढता येऊ शकतो. अर्कापासून सौंदर्य प्रसाधने आणि विविध औषधांची निर्मिती केली जाऊ शकते. बाजारातील मागणी आणि कच्च्या मालाची उपलब्धता ओळखून शेतकरी किंवा महिला बचत गट या यंत्राचा वापर करून लघुउद्योग निर्मिती करू शकतात. मंडळी, गुलाबजल निर्मिती यंत्र हे आपल्या भागामध्ये जे शेतकरी गट आहेत, महिला बचत गट आहेत, अशा सर्वांसाठी देखील एक उत्तम प्रकारचं यंत्र असू शकतं. ज्या यंत्राच्या माध्यमातून कोणतीही व्यवस्था करण्याची याला आवश्यकता नसल्याने लगेच यापासून उत्पादन देखील आपल्या या शेतकरी गटांना किंवा बचत गटांना घेता येऊ शकेल. मंडळी, गुलाबजल निर्मितीसाठी सध्या आपल्या बाजारामध्ये जी यंत्रं उपलब्ध आहेत त्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यामुळं आत्ता जी उपलब्ध यंत्रं आहेत ती छोट्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही. तसेच या प्रचलित यंत्राला कोळसा, लाकूड, वीज अशा इंधनाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असल्याने प्रदूषण देखील होत असते. म्हणूनच या अडचणीवर तोडगा काढत अनेक शास्त्रज्ञांच्या संगनमताने गाव पातळीवर उपलब्ध साधनांच्या वापरातून सौर ऊर्जेवरील हे यंत्र निर्माण करण्यात आलेलं आहे. सौर ऊर्जेवरील यंत्राची रचना सौर चुलीप्रमाणे आहे. सौर पेटीमध्ये फुले टाकण्याची सुविधा असून यावर बसवलेली काच सूर्यप्रकाश या काचेतून आत जातो, त्यामुळे हळूहळू फुलांना पाणी सुटायला लागते. उष्णतेमुळे याची वाफ तयार होऊन गुलाबाचा अर्क बनायला लागतो. ही वाफ या यंत्रामध्ये थंड करण्याची रचना करण्यात आलेली आहे, त्यामुळे ही वाफ थंड करून तयार झालेले पाणी म्हणजेच गुलाब जलाची निर्मिती होत असते. हे जल लगेचच बाटल्यांमध्ये बंद केले जाते. साधारणत 4 ते 5 किलो फुलांमधून 4 ते 5 लिटर गुलाबजल मिळू शकतं. हे यंत्र हाताळण्यासाठी अगदी सोपं आहे, त्यामुळे घरातील महिला, वयोवृद्ध व्यक्तीही सहजपणे हाताळू शकतात. यामध्ये एकदा फुले टाकली की साधारण 5 ते 6 तास पुन्हा या यंत्राकडे लक्ष देण्याची गरज नाही, त्यामुळे मनुष्यबळाचा वापरही फारसा आवश्यक नाही. हे यंत्र सौर ऊर्जेवर असल्याने बाजारातील यंत्राप्रमाणे यासाठी कोणत्याही इंधनाचा खर्च करावा लागत नाही. याच्यामध्ये प्रदूषण शून्य आहे. हे यंत्र ढगाळ वातावरणामध्ये देखील कार्यरत असू शकते. या यंत्राची निर्मिती गाव पातळीवर करण्यात आल्याने याचे व्यवस्थापन दुरुस्ती देखील गावामध्ये शक्य आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनानुसार आवश्यक त्या क्षमतेच्या यंत्राची निर्मिती IIT सध्या मुंबईमध्ये करत आहे. नैसर्गिक गुलाबजल. गुलाबजल खराब होऊ नये म्हणून बाजारात मिळणाऱ्या गुलाबजलांच्या निर्मितीमध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला असतो. परंतु या यंत्रामध्ये तयार केलेल्या गुलाबजलात कोणत्याही प्रकारच्या संरक्षणकाचा वापर केला जात नाही. मात्र तरीही हे गुलाबजल 4 ते 5 महिने टिकून राहू शकते. फ्रीजमध्ये तर 6-7 महिने देखील टिकून राहू शकते. सौर ऊर्जा यंत्रात तयार झालेल्या गुलाबजलाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. यामुळे त्वचा किंवा शरीराला कोणतीही हानी होत नाही. हे तेल त्वचेमध्ये शोषले जात असून त्याचा दर्जा उत्तम आहे. गुलाबजलाचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जात असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक ब्युटी पार्लर दुकानांमध्ये या गुलाबजलाचा देखील पुरवठा करू शकतात. याचबरोबर गुलाब पाकळ्यांच्या चोथ्यापासून आपण धूप निर्मिती जी आहे तीसुद्धा करू शकतो. मंडळी, गुलाबजल तयार झाल्यानंतर पाकळ्यांचा चोथा देखील शिल्लक राहत असतो. हा चोथा सुकून त्याची पावडर तयार करता येते. या पावडरमध्ये कापूर, धूप इत्यादी पदार्थांचा वापर करत सुगंधी धूप अगरबत्तीची निर्मिती करता येऊ शकते. सुगंधी उदबत्तीच्या धुराच्या चाचण्या केल्या असून यामुळे कोणतीही हानी शरीराला झालेली दिसून आली नाही. त्यामुळे मंडळी, आपल्याकडं IIT मुंबईच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर आधारित हे गुलाबजल निर्मिती यंत्र उपलब्ध करण्यात आलेलं आहे. या यंत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एक चांगला व्यवसाय उद्योग आपल्याला उभा करता येऊ शकेल, तोही सेंद्रिय पद्धतीनं. किंवा त्यामुळे मंडळी, या यंत्राची माहिती घेऊन स्थानिक पातळीवर गुलाबजल निर्मितीचा व्यवसाय आपण उत्तम प्रकारे करू शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, पुन्हा आपण भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2353-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात. मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन. आता या सजना आणि साजन विना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही. मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले. साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच. मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत. मग साजन अनेक प्रसंगात आपल्यासमोर येत राहतो. तर आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हाथ की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवीत आहोत. गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरू हे यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रोतेहो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री. श्रुती हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील. गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोतो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकत आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात. जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोते हो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे कुमार सानू यांनी. खूप सुंदर असं गीत आहे, जे गीत लिहिलं आहे समीर यांनी आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

आग ही आग या चित्रपटातील गीत यानंतर ऐकूत आहोत. गीत गायलं आहे आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी. गीत आहे अंजन यांचं आणि संगीतकार आहेत आपले बप्पी दा म्हणजेच बप्पी लहेरी.

श्रुती हुसवर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण. चित्रपट आहे दामिनी.

श्रोते हो स्वर बाहर या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा। यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900। आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत आनंद मिलिंद।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9406-46-253-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. श्रोते हो, भरपूर अशा प्रतिक्रिया या आपल्या बिग स्टार शोला येत आहेत, आणि तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देखील देत आहेत की कार्यक्रम खूप छान होतोय, आपल्या श्रोत्यांना हा कार्यक्रम खूप आवडतोय, त्यामुळे हा कार्यक्रम असाच बहरत राहणार आहे. चला तर आज आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ आणि केवळ फक्त आनंदच दिलाय. श्रोते हो, हिंदी सिनेमानं एकापेक्षा एक अफलातून व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून दिली, आणि ही माणसं आपल्यासाठी एक वेगळीच अनुभूती देऊन जातात. जरी आपण सिनेमामधील पात्र पडद्यावर पाहत असलो, तरी त्या पात्राची निर्मिती आणि संकल्पना निर्माण करणारी माणसं ही तितकीच मिश्किल असतात, हरहुन्नरी असतात. हिंदी सिनेमातील गाणीही त्याला अपवाद नाहीत, त्याच गाण्यातील शब्द आपल्यावरही तितकीच मोहिनी घालतात आणि वेगळाच आनंद निर्माण करतात. असाच एक आनंददायी प्रवास आपण अनुभवणार आहोत. एक सदाबहार आनंद देणाऱ्या आणि आपल्या अवीट अशा लिखाणानं हा आनंद जनाजनात पोहोचवणारे महान गीतकार आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. तर हा प्रवास खरंच आपल्यासाठी आनंददायी आणि ऊर्जादायी असणार आहे. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात आपण आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत. आनंद बक्षी यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. सुरुवातीच्या काळात आनंद बक्षी हे भारतीय नौसेनेमध्ये भरती झाले, परंतु या ठिकाणी अत्यंत कमी वेळ त्यांना भेटत होता. तरीही सेनेच्या कार्यक्रमात ते आपल्या कविता आणि गीत सादर करीत. त्यांनी अनेक वर्ष नौसेनेमध्ये सेवा केली आणि त्यानंतर मुंबई फिल्म जगतामध्ये त्यांनी आपली गाणी देण्यासाठी प्रयत्न केला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सकाळचे 11 वाजत आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात आता आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूयात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात.

0: जास्त काही वाचत नाही। हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते। त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं। या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो। ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते, तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते। त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली। त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे। आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री। त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे। साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले। परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला। त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले। अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली। त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या। त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही, तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं। तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल।
1: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात। मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब, ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात। अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
0: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात। या सूचनांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात। एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं। आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो। आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात। त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्त्रोतांशी तिची पडताळणी करतो। जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली। तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली। त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली, जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली। सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत। आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात, हे मान्य करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे। आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं। काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल।
1: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे। इतिहासा व्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील, आपण आणखी काय करता?
0: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे। मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या 2 विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो।
1: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा। तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल। तुम्हाला माझ्या शुभेच्छा। मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल। तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा। माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अमली पदार्थ

मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अंमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही, तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का, ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती दिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे, कारण या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर यावर्षी सूर्य पथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजी मधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही, पण आता पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता
पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला PM स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला, ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या TS निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही PM स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या 2 मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, या वर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000 अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000 अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गाव असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू
त्यांना

त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ पाव एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5000 अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती, ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते, तेव्हा तो नवीन संधींची दार उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची. कधी लाकूड फाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 अधिक महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देब्रीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत. आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सॅट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. या प्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे.
ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी अर्ध्या हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्ट बद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपट प्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषे हृदये राज कोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्ड मधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः

0: मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.

आताच आपण ऐकलात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात। आपण ऐकत आहात रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो चा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। आणि जे श्रोते हा लाइव शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगायचं आहे। मंडळी, आनंद बक्षी यांची गीतं आणि त्यांचं एक आगळं वेगळं स्वरूप त्यांनी 1960 ते 2000 पर्यंत प्रेक्षकांना आपल्यात गुंतवून ठेवलं। अनेक प्रतिथियश निर्माते आणि दिग्दर्शकांची बक्षी हे पहिली पसंत असायचे। 1990 दशकात जसं गाणं आणि चित्रपट हिट करायचा असेल तर समीर आणि नदीम श्रवण यांचा उल्लेख होतो, तसाच उल्लेख 1960 पासून 2000 पर्यंत आनंद बक्षी आणि यल्पी यांचा व्हायचा। खरं तर या लोकांनी केवळ गीतच किंवा संगीतच नाही दिलं तर हे माध्यम जनसामान्यात रुजवलं असंही म्हणता येईल।

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। श्रोते हो, खरं तर एका एपिसोड मध्ये आनंद बक्षी यांची गीतं आपल्याला घेता येत नाहीत, पण आपण जी आपण लोकप्रिय केलेली गीतं आहेत, जी टॉप रेटेड अशी गीतं आहेत, अशी गीतं आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजच्या आपल्या या कार्यक्रमातून। आणि जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाट हे सांगावं। आनंद बक्षी यांनी गीतांनी सजवलेली चित्रपटांची यादी खूप मोठी आहे, त्यासाठी किमान आपल्याला 12 तासांचा एपिसोड करावा लागेल। परंतु काही मोजकीच नावं घ्यायची झाली तर आराधना, राजा और रंग, दो रास्ते, रजिया सुलतान, आन मिलो सजना, दुश्मन, सरगम, कटी पतंग, अमर प्रेम, नसीब, लम्हे, एक दूजे के लिए, चांदनी, डर, खलनायक, गदर आणि मोहब्बते या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। परंतु या पुढेही जाऊन 300 चित्रपटांसाठी 6000 अधिक गाणी बक्षींनी रेखाटली, त्यांना 40 वेळेस फिल्म फेअरचे नामांकन देखील मिळालं, 4 वेळा ते विजेतेही ठरले। परंतु सर्वसामान्यांचे शब्द गीतात रूपांतर करण्याची किमया ईश्वरांनी त्यांना दिली होती। त्यांचं हे महान कार्य हिंदी सिनेमालाही प्रगल्भ आणि त्यांची बीज दूरवर रोवून गेलं, त्यामुळेच आनंद बक्षी हे शब्दांच्या पलीकडले आणि हृदयाच्या अंतरंगात आहेत हे मात्र कोणीही नाकारणार नाही।

आजच्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते आनंद बक्षी. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
2: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षीस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
2: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, श्रोते हो आणि पालकांनो, आपल्या सर्वांना वाटत असतं की आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं भविष्य जे आहे, करिअर जे आहे, ते सर्वोत्तम व्हावं. त्याला अशा पद्धतीचं एक करिअर भेटावं की ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं नावलौकिक तर वाढावाच, पण त्यासोबत त्याच्या जे कुटुंबाचं नाव आहे ते सुद्धा खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि त्यातल्या त्यात आर्मीमध्ये जाऊन, आर्मी म्हणजे भारतीय सैन्य दल असेल किंवा भारतीय नौसेना असेल किंवा भारतीय हवाई दल असेल, ज्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, अशा ठिकाणी जर आपला मुलगा जात असेल, मुलगी जात असेल, तर निश्चितच आपल्याला ते अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट असते. आणि आपल्या सर्वांना जर विचार करायला गेलं तर ते आपल्या मनामध्ये त्याच्यासाठी एक खूप मोठी अशी उत्कंठा आणि उत्साह पण असतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि आपण नेहमी समजा कधी जर असं एखादा चित्रपट पाहिला किंवा TV जर न्यूज पाहिल्या की नेमकं भारतीय सैन्य काय करत आहे किंवा इंडियन एअरफोर्सनं अशा पद्धतीने कामगिरी केली, किंवा आता नुकतंच आपण जर पहलगामचा हल्ल्यानंतर जी काही स्ट्राईक झाली किंवा पाकिस्तानवरचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इंडियन एअरफोर्सनं सर्वात महत्त्वाचं काम केलं. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान, स्वाभिमान आणि खरं तर खूप मोठं आपल्याला भाग्य वाटतं की आपल्याकडे असे इंडियन एअरफोर्स आहे. आणि आजही आपल्याला हे सांगण्याचं कारण असं आहे की रेडिओ तेरणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला असाच एक भाग्याचा आणि आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून. कारण आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे इंडियन एअरफोर्समधील फ्लाईट लेफ्टनंट श्रुती रवींद्र कुल यांना. त्या मूळतः राहणाऱ्या पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम येथील कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या Mi-17 हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरचा टेक्निकल ऑफिसर मेंटेनन्स या विभागामध्ये ते कार्यरत आहेत. आणि इंडियन एअरफोर्सच्या त्या एक पार्ट म्हणून रेडिओ तेरणाला खूप अभिमानाची आणि खरं तर ही स्वाभिमानाची बाब वाटते की आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची खरं तर ही संधी आम्हाला लाभत आहे. मी श्रुती रवींद्र कुल आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सो मच, तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं. मी खूप आभार प्रकट करते तुमचा, कारण आय एम हिअर टू मोटिवेट अँड इन्स्पायर मोर लाईक मी टू बिकम ऑफिसर्स अँड जॉईन इंडियन एअरफोर्स.
0: अच्छा श्रुती, खरं तर म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या व्हॉइसमधूनच आम्हाला तर खूप म्हणजे असं अंगावर शहारे आल्यासारखं झालं. आणि आता सध्याचं वातावरणच असं आहे की सैन्यातल्या कुठल्याही व्यक्तीशी जर बोलायचं म्हटलं तर थोडंसे अभिमान छाती फुलून येते. तुमचं आडनावच कुल आहे आणि तुम्ही कुलाचं नाव खरं तर रोशन केलं, तुम्ही खरं तर त्याचा नावलौकिक वाढवला अशा पद्धतीचा विषय आहे. तर तुम्ही सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहात आणि ते पण Mi-17 हेलिकॉप्टर. तर हे नेमकं Mi-17 हेलिकॉप्टर काय असतं आणि तुमचं काम काय असतं आणि आसाममध्ये जाऊन म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणाहून आसाममध्ये जाऊन हे सगळं काम करणं नेमकं काय असतं हे अगोदर थोडंसं समजावून सांगा, जेणेकरून ऐकणारे सर्व जे श्रोते आणि आमचे सर्व युवा वर्ग आहेत त्यांना लक्षात येईल की तुमचं काम काय असतं.
1: Mi-17 हेलिकॉप्टर हे एक रोटरी विंग एअरक्राफ्ट म्हणू शकता. त्याचं मेन रोल असतं स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स, जे सैनिक दुसऱ्या

0: टेक्निकल टाईप ट्रेनिंग असतं. तिथे मी मी 17 स्पेशलायझेशन केलं आहे. मी 17 1V आणि V5 असे 3 व्हेरिएशन आहेत या एअरक्राफ्टचे. यात माझं टेक्निकल ऑफिसरमध्ये एक स्पेसिफिक रोल असा आहे की त्याचं मेंटेनन्स मेंटेनन्समध्ये असतं. ओव्हरऑलिंग किंवा सर्व्हिसिंग, मेजर सर्व्हिसिंग एक पार्ट असतो एअरक्राफ्टचा. कुठल्याही एअरक्राफ्टसाठी आर्स ऑफ फ्लाईंग असतं आणि कॅलेंडर लाईफ असते. तर त्याच्यानंतर त्याचं एक मेजर सर्व्हिसिंग होतं, ह्याचा पार्ट लुक ओव्हर करणं आणि ते एक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडणं, ज्याच्याने तो एअरक्राफ्ट मतलब लॉंग टाईमसाठी सर्व्हिसेबल राहील, हे माझं मुख्य काम राहील. त्याच्यामध्ये स्नॅग रेक्टिफिकेशन आलं, टाईमली एअरक्राफ्ट रेडी करणं आलं, HDR किंवा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स आलं. त्याच्यासाठी हार्डली एक तास मिळतो आम्हाला रेडीनेससाठी. तो एन्शुअर करणे की मॅन पॉवर तिथे पोहोचली आहे, टूल्स अँड इक्विपमेंट्स आर राईट ओव्हर देअर, अँड ऑल द थिंग्स आर कॅरीड आउट ॲज पर SOPs लेट डाऊन बाय इंडियन एअरफोर्स, हे माझं मेजर रोल राहील.
1: अच्छा, म्हणजे आता श्रुती तुम्ही जे सांगतायत ते थोडंसं लक्षात येतं की हे तर तुम्ही जसं फ्लड रिलीफ असेल किंवा हे, पण जे ॲक्च्युली आम्ही एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून किंवा इकडल्या भागात आम्ही जो काही विचार करतो त्याप्रमाणे जर समजा एक विचार करायचं म्हणलं तर हे जे मुख्य लढाईमधला जो पार्ट असतो जिथं की हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट जात असतात, त्या ठिकाणी असं काही तुम्हाला काम करण्याची किंवा असं काही संधी मिळते काय असतं नेमकं असं?
0: जेव्हा आपण लढाई फ्रंटलाईनला लढत असतो तेव्हा ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्टच नसतात लढत, त्यांना रिक्वायर्ड असणारी मशिनरी, त्यांना रिक्वायर्ड असणारे मेन्स, त्यांना रिक्वायर्ड असणारे वेपन्स, हे सगळं डिलिव्हर करणं हे मुख्य काम राहतं हेलिकॉप्टरचं. दे प्ले अ मेजर रोल इन कॅरिंग दिस गुड्स वेपन्स अँड एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फॉर द फ्रंटलाईन एअरक्राफ्ट टू फाईट विदाउट एनी प्रॉब्लेम्स. हे आमचं मेन काम राहतं, कारण तुम्ही बघायला लॉजिस्टिक सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी वॉर टू विन. तसंच हे हेलिकॉप्टर प्लेज अ मेजर रोल इन द लॉजिस्टिक सपोर्ट.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात म्हटलं तर मराठी भाषेमध्ये किंवा आपल्याकडे जे म्हटलं जातं की रसद पुरवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, ते रसद पुरवण्याचं काम तुम्ही करता, त्याच्यामुळे ते बॅकबोन जो आहे ह्या सगळ्या फ्रंटियर्स लढणाऱ्यांचा तो तुम्ही आहेत. तर श्रुती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजूनही माझ्या थोडंसं अंगावरचे शहरे जे आहेत ते कमी होत नाही आहेत, ते म्हणजे त्या फ्लोमध्ये जात असल्यामुळे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना सध्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे जे आपण आता पहलगामच्या हल्ल्यानंतरची जी सिच्युएशन गेला एक साधारणतः आपण 15 पाहत आहोत, तर तुम्ही याला कसं अनुभवताय किंवा तुमच्या मनामध्ये काय नेमकं चालू आहे सांगा. आम्ही तर खूप म्हणजे असं जोशपूर्ण आहोत, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा, आम्हाला ते पण ऐकायचं आहे.
0: ज्या दिवशी पहिलं पाऊल मी भारतीय वायुसेनेमध्ये ठेवलं त्या दिवशी आम्हाला पहिली गोष्ट शिकवली गेली होती की वॉर रेडी राहायचं. आमची जी प्रत्येक ट्रेनिंग असते, जो प्रत्येक दिवस आम्ही एअरफोर्समध्ये घालतो, वी आर रेडी फॉर ईच अँड एव्हरी डे फॉर द वॉर. आम्हाला प्रत्येक ट्रेनिंगमध्ये हे सांगितलं जातं की युद्ध आज नाही तर कधी उद्या होणारच आहे, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर द वॉर. जे आमचं रेग्युलर ट्रेनिंग असेल किंवा जे आमचं रेग्युलर वर्क जरी असेल ना, इट इज ऑलवेज ऑल द SOPs इन इंडियन एअरफोर्स, रादर ऑल द SOPs इन द एंटायर आर्म फोर्सेस आर मेड सो दॅट वी आर रेडी टू फाईट द वॉर एनी टाईम देन इट कम्स. आता पहलगामचं तुम्ही म्हणाला जसं, इंडिया वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि खूप सक्षम आहे आपली पूर्ण भारतीय वायुसेना म्हणा किंवा आर्मी अँड नेव्ही, एव्हरीबडी खूप सक्षम आहेत हे पूर्ण युद्धला सामोरे जाण्यासाठी.
1: अच्छा, मग ते तुम्ही स्वतः पण ते फील करत होता त्यावेळेस, म्हणजे आता हे सगळं सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत होत्या घडत होत्या सीमेवर किंवा ज्यावेळेस ते POK हल्ला होत होता त्यावेळेस तुम्ही आसाममध्येच होतात?
0: मी सुट्टीवर आले होते कारण माझी प्लॅन लीव होती, बट मला 7 मी माझ्या SEO सिनियर इंजिनिअरिंग ऑफिसरला कॉल केला होता की माझी सुट्टी मला सरेंडर करायची, मला वापस बोलवा. अच्छा। कारण मला बिलकुल घरी जायची इच्छा नाही, कारण ह्याच्यासाठीच मी फौज जॉईन केली होती, घरात बसण्यासाठी मी जॉईन नव्हती केली. तर ऑब्विसली मला ते होतं की आय वॉन्ट टू गो अँड बी ऑन देअर फ्रंट, बट ड्यू टू सम रिझन्स एवढी वॉर लाईक सिच्युएशन झाली नाही आपली अँड आय वॉज नॉट रिकॉल्ड फॉर द ऑपरेशन्स. बट मलाही खूप अगदी उत्सुकता होती की तिथे जायचं आणि तेच करायचं ज्याच्यासाठी मी आजपर्यंत ट्रेनिंग केलेली आहे. फायनली ते आलाय तो दिवस ज्याच्यासाठी रोज आम्ही कष्ट घेत आहोत. तो आय वॉन्टेड टू गो देर बट फॉर अनफॉर्च्युनेटली आय डिड नॉट गेट द चान्स. मे बी नेक्स्ट टाइम आय विल गेट द चान्स, आय होप.
1: नाही नाही, ते प्रत्येकाचं स्वप्नच असतं ते, कारण आर्मीमध्ये पहिलं पाऊल टाकलं की शेवटी मला तिथं रणांगणावर जाऊन लढायचं आहे आणि ते जिंकायचं आहे, तर हा विषय असतोच आणि तो आत्मविश्वास तुमच्यात पण दिसतो आहे. तर मित्रांनो, आपण जी आता एवढी गेली 7-8 झाले एवढी जोशपूर्ण जी चर्चा करत आहोत ते श्रुती रवींद्र कुल यांच्याशी, त्या राहणार पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या इंडियन एअरफोर्स मध्ये टेक्निकल ऑफिसर आणि त्यांचं जे पद आहे ते फ्लाइट लेफ्टनंट म्हणून आहे आणि त्या मी 7 हेलिकॉप्टर याचं मेंटेनन्स पाहतात आणि मी 17 हेलिकॉप्टरची नेमकी उपयुक्तता आणि त्याचं महत्व किती आहे हेही त्यांनी विशद केलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः 4 वर्ष झालं इंडियन एअरफोर्स मध्ये आहेत सध्या.

0: तर हे नेमकं फ्लाईट लेफ्टनंट असेल किंवा हे जे पदाचं जे असतं ते नेमकं कसं कसं असतं ते सांगा इंडियन एअरफोर्समध्ये, म्हणजे तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट झालं त्याच्या अगोदर काय होतात किंवा नंतर काय होऊ शकतात ते एक सांगा.
1: माझं सिलेक्शन झालं होतं 2021 बॅचमध्ये, सप्टेंबरमध्ये मी जॉईन केलं. 6 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग असतं, ते हैदराबादमध्ये होतं एअरफोर्स अकॅडमी दुंडीगलमध्ये. त्याच्यानंतरचं 1 वर्ष टेक्निकल ट्रेनिंग हे एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बँगलोर जलालीमध्ये होतं. त्याच्यानंतर 6 महिन्याचं आमचं टेक्निकल ट्रेनिंग और बेस्ट ज्या स्ट्रीममध्ये आम्ही अलोकेट केलेलं आहे त्या स्ट्रीमच्या रिलेटेड एक स्पेसिफिक विषयी आमचं ट्रेनिंग होतं, ज्या एअरक्राफ्टमध्ये असेल, मिसाईल्समध्ये असेल किंवा गायडेड वेपन्स असतील, रडार असेल, एअर डिफेन्स असेल, अशा बऱ्याच डिफरंट डिफरंट एअरफोर्सच्या स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल टाईप ट्रेनिंग होतं आणि त्याच्यानंतर आमची पोस्टिंग येते. युजली पहिली पोस्टिंग जी असते ती होम लोकेशनपासून दूर असते, त्यामुळे माझी पहिली लोकेशन जी आली ती कुंभीग्राम आसाममध्ये आलेली आहे आणि तिथे मी 17 मेंटेनन्स इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर देअर.
0: अच्छा, मग आता याच्यानंतर जे म्हणजे जर समजा तुमचं प्रमोशन झालं किंवा तुमचं झालं तर मग ते तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकता?
1: स्क्वॉड्रन लीडर ह्या रँक, म्हणजे जसं की फ्लाईट कॅडेट असतात जेव्हा आम्ही अकॅडमीमध्ये असतो, त्याच्यानंतर फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट आणि स्क्वॉड्रन लीडर. स्क्वॉड्रन लीडर पर्यंत इयर्स ऑफ सर्व्हिस बेसिसवरती आम्हाला रँक प्रमोशन मिळतं, प्लस एक्झाम्सही असतात ज्याच्यामध्ये आम्हाला पास व्हायला लागतं. आफ्टर दॅट वी गेट दिस रँक्स. बट आफ्टर स्क्वॉड्रन लीडर, ग्रुप विंग कमांडर अँड देन ग्रुप कॅप्टन पासून मेरिट बेसिसवरती स्टार्ट होतं रँक प्रमोशन. सो देर इज अ ग्रुप कॅप्टन टाइम स्केलही असतं आणि ग्रुप कॅप्टन बोर्ड सिलेक्शनही असतं. याच्यामधून जे पुढचे सगळे रँक्स आहेत ते आर कम्प्लिटली मेरिट बेसिस. तुमचा परफॉर्मन्स इन द सर्व्हिस, तुमचा अकॅडमिकली परफॉर्मन्स इन द सर्व्हिस, तुमचा स्पोर्ट्स, तुमचा ओव्हरऑल प्रोफेशनल ऍट्रिब्यूट्स, त्याच्या सर्व गोष्टींवरती रिस्पॉन्सिबल असतं तुम्हाला तुमचं नेक्स्ट प्रमोशन.
0: अच्छा,
1: प्लस वेकन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
0: मग आता जेवढं आता आम्ही समजा चित्रपटातून पाहिलेलं असतं थोडंबहुत किंवा थोडंबहुत इकडून तिकडून नॉलेज मिळालं असतं, एवढं डीपमध्ये माहीत नसतं, पण आम्हाला जे माहिती आहे ते फ्लाईंग ऑफिसर किंवा फ्लाईट लेफ्टनंट किंवा स्क्वॉड्रन लीडर म्हटलं की ते आम्ही फार तर जे पायलट एअरक्राफ्ट चालवतात किंवा हेलिकॉप्टर चालवतात अशा अँगलनं आम्ही पाहिलेलं असतं. तर तुम्ही नेमकं काय डिफरन्स सांगू शकता की जर समजा तुम्हाला तसं काही करता येईल का तो पूर्णपणे स्ट्रीम वेगळा असतो? कारण समजा कोणाला जर असं कोण्या मुलीला किंवा मुलाला जर अशा पद्धतीनं जायचं असेल आणि त्यांना जर पायलटच व्हायचं असेल तर काय नेमका विषय असू शकतो?
1: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एअरफोर्समध्ये जाण्याचा 2 मार्ग आहेत, एक CDS आहे आणि एक FCAT आहे. अँड देर इज ऑल्सो 1 more entry NCC एंट्री आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचं C certificate झालेलं असतं दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी. तर FCAT आणि CDS मधनं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एक्झामचा फॉर्म भरता यू गेट डिफरंट टाइप्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बेसिस ऑन द बेसिस ऑफ युअर एज्युकेशन, जसं की ग्राउंड ड्युटी अँड फ्लाईंग एंट्री. फ्लाईंग एंट्रीमध्ये तुम्ही पायलट बनू शकता, आयदर ट्रान्सपोर्ट, फायटर और हेलिकॉप्टर, या 3 ऑपॉर्च्युनिटी पुढे जाऊन तुम्हाला ट्रायफर्केशन होतं त्याचं. तर FCAT मधनं जी ग्राउंड ड्युटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल या ब्रांचेससाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. पण तुम्हाला एज्युकेशन आणि मेट्रोलॉजी या ब्रांचेससाठी जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी. मग तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ज्या मी तुम्हाला 3 entries सांगितल्या जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लॉजिस्टिक्स आणि टेक्निकल, प्लस फ्लाईंग एंट्री ही अप्लाय करता येते. फ्लाईंगसाठी मेडिकल रिक्वायरमेंट जास्त आहे, तुमचं हाईट वेट क्रायटेरिया खूप जास्त आहे, जसं की तुमचं थाय लेंथ, तुमची अप्पर बॉडी लेंथ, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट कम अंडर मेडिकल क्रायटेरिया. ते जर का तुम्ही क्लिअर झालं, इफ यू आर मेडिकली फिट फॉर फ्लाईंग, मग तुमचं अकॅडमीमध्ये एंट्रीच फ्लाईंगसाठी होऊ शकते. जसं की माझी हाईट वॉज लेस, इट वॉज 162 अँड रिक्वायरमेंट इज 162.5, सो आय कुड नॉट गो फॉर द
0: फ्लाईंग.
1: हो, माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की पायलट बनायचं. बट इव्हेंच्युअली आफ्टर ग्रोईंग अप आय रिअलाइज की जर का कमर्शियल पायलट व्हायचं असेल यू हॅव टू स्पेंड अराउंड 40-50 lakh rupees. बट मला असं इच्छा नव्हती की माझ्या वडिलांनी एवढा खर्च करावा. आय वॉन्टेड टू अचीव्ह इट ऑन माय ओन विल. तर आफ्टर 12th standard मी इंजिनिअरिंग केली, कारण इंजिनिअरिंग नंतर डिफेन्स जॉईन करण्यासाठी खूप जास्त नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज.
0: आपलं बोलणं झालं तर तुमचं बीए मेकॅनिकल झालेलं आहे, हा, तर
1: जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात नॉट ओनली इन एअरफोर्स, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये सुद्धा. दॅट इज वाय आय चोज इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल आय फील दॅट वॉज मोर रिलेटेड टू मी अँड आय कुड परफॉर्म गुड इन दॅट. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉबही केला फोक्सवॅगन, स्कोडा फोक्सवॅगनमध्ये. आणि आय हॅव रिअलाइज की मी एक बेंच या डेस्क जॉब नाही करू शकत. आणि जास्त इन्क्लिनेशन होत गेलं माझं टुवर्ड्स द फील्ड ऍक्टिव्हिटी और मोर ॲडव्हेंचर, जी मला कॉलिंग दिसली भारतीय वायुसेनामधून. तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिले 2 वर्ष अँड फायनली आय डिड इट.
0: अच्छा, मग आता हे जे बी मेकॅनिकल ज्यावेळेस चालू होतं किंवा लहानपणापासूनचं असं स्वप्न होतं, तर मग हे ड्युरिंग द मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय नेमकं होतं आणि कुठं झालं इंजिनिअरिंग हे सगळं?
1: माझं इंजिनिअरिंग मी केलं आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे येथून, सावित्रीबाई फुले अफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहे ती. मी रोबोकॉन एक टेक्निकल प्रोग्राम असतो तिथे जॉईन केलं होतं आणि ओव्हर द टाईम मी काम करत असताना किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण असताना बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आय हॅव टू प्रिपेअर, आय हॅव टू जॉईन एअरफोर्स, दॅट इज माय कॉलिंग अँड आय वॉन्ट टू गो देअर. ते कुठं ना कुठेतरी डोक्यामध्ये चालूच होतं कायम आणि इट इव्हेंच्युअली
0: हे असं विचारायचं होतं की 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असताना आता हे जे तुम्ही एक्झाम म्हटलात की ॲपकॅट असेल किंवा CDS असेल, तर याची तयारी तुम्ही करत होतात की डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे कमी वेळेमध्ये करता येऊ शकते?
1: इंजिनिअरिंग करत असताना ह्यासोबत ट्रेनिंग किंवा काय म्हणतात ह्याच्या प्रॅक्टिस ऑफ ॲफकॅट और CDS करणं थोडंसं अवघड जातं, बट विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी अँड ट्रेनिंग यू कॅन, लाईक मी क्लासेस गायडन्स वगैरे घेतला होता की ॲफकॅटचं सिलेबस काय आहे नेमकं, त्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण फॉर्म केली तर वी कॅन क्रॅक दिस एक्झाम्स व्हेरी इझिली. सो 6 months आय थिंक इज सफिशियंट इनफ टू क्रॅक दिस एक्झाम्स. सो लास्ट इयरपासून तुम्ही जर का तुम्ही लास्ट इयर एंटर करत असाल तुमचं इंजिनिअरिंगचं, यू गेट अ फेअर आयडिया की आता आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे अँड यू हॅव, मतलब सिलेबस बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की रफली की मला एक 7 months लागतील, 8 months लागतील किंवा 3 months लागतील, डिपेंडिंग ऑन द मेंटल कपॅसिटी ऑफ इच अँड एव्हरीबडी. तर मला एक साधारण 6-7 महिन्यात आयडिया येऊन गेली होती की त्याला थोडंसं जास्त मला एफर्ट्स द्यायला लागणार आहेत, कारण प्रोजेक्टमध्ये थोडंसं इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला प्रोजेक्टवर फोकस असल्यामुळे मला थोडा टाइम लागला क्रॅक करायला एक्झाम्स. सो एक कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी स्कोडा फॉक्सवॅगनमध्ये, तो इव्हेंच्युअली आय जॉईंट ओव्हर देअर कारण आय वॉन्टेड की मी कंपनीसोबत एक्सपिरियन्स पण मिळायला पाहिजे जे मी इंजिनिअरिंग केलं त्याचं, प्लस मी त्याच्यासोबत एक्झामही क्रॅक करणार. बट टाईम मॅनेजमेंट बिकम्स अन इश्यू इन दॅट केस बिकॉज 12 hours तुम्ही जर का काम करत असाल, मॅनेजिंग स्टडीज विथ दॅट इज अ लिटल बिट ऑफ एफर्ट, प्लस एफर्ट यू हॅव टू पुट इन.
0: अच्छा अच्छा, मग आता हे ह्या दोन एक्झाम सोबत आणखीन एक जे आमच्या कानावर सारखं म्हणजे खूप पॉप्युलर असणारी ती म्हणजे NDA ची, तर NDA एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींना, आता तुमची पुण्याचीच एक मुलगी भारतामध्ये पहिली आलेली आहे जे की आता रिसेंटली एक्झाममध्ये, तर NDA च्या एक्झामचा नेमका काय विषय असतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय करता येऊ शकतं?
1: NDA एंट्री ही रिसेंटली मुलींसाठी स्टार्ट झाली आहे. 12वी झाल्यानंतर मुली अप्लाय करू शकतात NDA एंट्रीसाठी. त्याची एक NDA ची रिटर्न एक्झाम असते, फर्स्टली ती क्रॅक करायला लागते. आफ्टर दॅट एक SSB चा इंटरव्ह्यू असतो, तो क्रॅक करायला लागतो आणि तुमची जी काही एंट्री असेल त्या एंट्रीमध्ये तुम्ही NDA जॉईन करू शकता.
0: त्याच्यामध्ये NDA मधून असं आपल्याला निवडता येऊ शकता की आपण नेव्ही, आर्मी किंवा
1: एअरफोर्स, करेक्ट,
0: असं जाता येऊ शकता. अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मला खरं तर त्या म्हणजे विषयावर यायचं होतं. ठीक आहे, आम्ही आता आमच्यात तेवढे आमच्यात भारावून गेलो आम्ही, आम्हाला थोडंसं ते अंगावर शहारे पण आल्यासारखं झालं सगळं ऐकताना पण, हे पण एक मुलगी म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना काय नेमकं तुमच्या डोक्यात होतं की बाबा ही मी मुलगी म्हणून मी सहन करू शकेन का ह्या सगळ्या गोष्टी, इंडियन एअरफोर्समध्ये जाणं किंवा असं काहीतरी करणं, असं काही?
1: अकॅडमी जॉईन करायच्या आधी थोडीशी भीती असतेच की नेमकं काय होणार आहे तिथे, कारण माझं कम्प्लिटली सिव्हिलियन बॅकग्राऊंड होतं, कोणी आर्मी, एअरफोर्स किंवा कुठल्याही फौजमध्ये नव्हतं. सो आय डिड नॉट हॅड अ व्हेरी फेअर आयडिया अबाउट इट की एक्झॅक्टली तिथे काय होतं. थोडीशी भीती होते, पण जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली आणि तिथे जसं ट्रीटमेंट असतं इट इज कम्प्लिटली जेंडर इक्वल, मतलब आय डिड नॉट फील ॲट एनी पॉईंट की ॲज अ फिमेल मला दुसरी ट्रीटमेंट मिळते, यार आय डिड नॉट फील इट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. द ट्रीटमेंट ऑर द काइंड ऑफ ट्रेनिंग अशी आहे की इट इज इक्वल फॉर एव्हरीबडी, आणि जी फिलिंग असं ना जेव्हा पास आउट परेडला तुम्ही तिथे इक्वली जेव्हा थांबून परेड करताना यू रिअलाइज एव्हरीथिंग इज वर्थ. त्यामुळे मला असं वाटतं फौज एक असं ठिकाण आहे ना जिथं इक्वल ट्रीटमेंट जी असते ना, जी बाहेर फक्त बोलली जाते ती तिथे मिळते आम्हाला. आज माझा CEO आहे, कमांडिंग ऑफिसर, कुठलाही चॅलेंज येऊ किंवा कुठलाही टास्क येऊ जिथे म्हणतात की श्रुतीला वाटव पहिलं. सो दॅट इज व्हॉट द ट्रस्ट दे शो इन मी. सो मला असं कुठेही वाटत नाही की इट इज द ऑफिसर, इट इज नॉट लेडी ऑफिसर ओर मेल ऑफिसर, इट इज अन ऑफिसर. तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला पार पाडणे. सो दॅट इज व्हॉट आय फील द रिस्पॉन्सिबिलिटी जी समान आहे.
0: नाही पण हा तर श्रुती ट्रेनिंगचा पार्ट झाला जो की ट्रेनिंगने तुम्हाला तशा पद्धतीनं तयार केलं. मी म्हणतो सेल्फ ट्रीटमेंटचा विषय म्हणतो मी, कारण हे जे तुम्हाला स्वतःला जे त्या पद्धतीनं तयार करणं, माइंड तयार करणं, कारण पुण्यामध्ये राहणं, बी ए मेकॅनिकल पुण्याच्या कॉलेजमध्ये करणं, खऱ्या तर अर्थानं पाहिलेलं तर एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून IT मध्ये जाऊन म्हणजे छानपैकी एखाद्या चांगल्या पॅकेजची नोकरी करणं, असा विषय असू शकला असता ना. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर आम्ही जसं पुण्याच्या मुलींना अनुभवतो किंवा चला ठीक आहे एकदम चांगलं जीवन जगतायत किंवा असा असा विषय असू शकत होता, तुमचा पण असा विषय असू शकला असता, तर काय
1: ते म्हणतात ना ध्येय वेडी, त्या लोकांसाठी हे करणं खूप सोपं आहे. इफ यू बिलीव्ह इन युअर ड्रीम यू कॅन अचीव्ह इट. तुम्हाला जर का ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही लेवल पर्यंत जाऊन ते हार्डवर्क करू शकता. सो आय बिलीव्ह इन दॅट. जर का तुम्हाला ते हवंय, इफ यू वॉन्ट इट दॅट यू विल गो बॅडली बिहाइंड इट. इट डझंट मॅटर. मला तो युनिफॉर्म हवा होता, मला ती पासिंग आउट परेड हवी होती, आय वॉन्टेड टू बिकम एन ऑफिसर. डझंट मॅटर कितीही हार्डवर्क असू, यू कॅन डू इट. बिकॉज तुमच्या पुढे फक्त ते एक स्वप्न, एक गोल आहे की ते अचीव करायचं आहे. सो दॅट इज समथिंग गिव मी अन इन्स्पिरेशन थ्रू आउट द जर्नी.
0: अच्छा, हे कधी पहिल्यांदा कधी रिअलाइज झालं होतं की इंडियन एअरफोर्समध्ये जायचं किंवा थोडक्यात विमान चालवायचं किंवा विमानाच्या सर्व्हिसमध्ये जायचं, असं कधी पहिल्यांदा रिअलाइज झालं होतं?
1: मी फिफ्थ स्टँडर्डमध्ये असताना असंच टीचर विचारत होते की प्रत्येकाला काय बनायचं काय बनायचं. तर तेव्हा आय रिअलाइज की मी जास्त प्लेन उडताना बघायचं आणि मला वाटायचं कसलं भारी जॉब आहे हा. मस्त पायलट आहे वगैरे, छान इथून तिकडे प्रवास वगैरे करतात, किती भारी. सगळे इंजिनियर डॉक्टर म्हणत होते, लॉयर वगैरे. तर माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की पायलट इज समथिंग, ॲडव्हेंचर इज समथिंग दॅट इज कॉलिंग फॉर मी. आणि मग तेव्हापासून ते पायलटवालं ओरिएंटेशन, इन्क्लिनेशन जास्त होत गेलं टू डिफेन्स फोर्सेस. बिकॉज ॲडव्हेंचर इन द लाईफ इज समथिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड, द फील्ड ॲक्शन आय ऑलवेज वॉन्टेड. अँड काहीतरी करून दाखवायचं देशासाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी, आई वडिलांसाठी, ते मला तिथे मिळालं जे मला हवं होतं. सो
0: आता एक ट्रॅक सोडून थोडासा प्रश्न असा वेगळा विचारायचा होता तुम्हाला श्रुती, की आता हे तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं, आता तुम्ही त्या इंडियन एअरफोर्समध्ये पण आहात, पण जसं आम्ही कधीतरी मित्राला म्हणतो अरे बघू दे जरा गाडी चालू दे, तसं तुम्ही कधी असा विचार होऊ शकतो का की हा जरा मला हेलिकॉप्टर चालून येऊ दे, असा कधी विषय होतो?
1: असा विषय होऊ शकत नाही, कारण तिकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात पायलट्स. कारण प्रत्येकाची ट्रेनिंग त्या त्या विषयामध्ये झालेली असते. जो एव्हरीबडी शुड डू देअर ओन रोल, दॅट इज द बेस्ट पार्ट.
0: अच्छा अच्छा. तर आता याच्यासोबत आणखीन एक तो विषय येतो, तो म्हणजे परत एकदा ज्यावेळेसपासून लहानपणापासून असं स्वप्न होते.
1: थोडं मी इंटरप्ट करेल या विषयामध्ये. एक हेलिकॉप्टरमध्ये एक अजून एंट्री आहे फ्लाईट इंजिनियर म्हणून. जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत ज्यांना खूप उत्सुकता राहते फ्लाईंगसाठी, ते ह्या फ्लाईट इंजिनिअरिंग कोर्ससाठी अप्लाय करू शकतात. ज्याच्यामध्ये ते दोन पायलट को पायलट असतात हेलिकॉप्टर्समध्ये, प्लस एक फ्लाईट इंजिनियर असतो. सो ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लाईंग, पार्टली फ्लाईंग. तो ज्याला खूप जास्त आवड आहे फ्लाईंग मध्ये, ही कॅन अप्लाय फॉर फ्लाईट इंजिनियर इन हेलिकॉप्टर्स. हा एक पर्याय आहे.
0: अच्छा, म्हणजे तो परत मग ते ज्यावेळेस फ्लाय करत असतात त्यावेळेस त्याला तो एक्सपिरियन्स घेता येऊ शकतो.
1: एक्सपिरियन्स नाही, तो चालवतच असतो बेसिकली. ही त्याचं स्किल असतं मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स इन साइड द हेलिकॉप्टर. ऍक्च्युअल मध्ये ही इज नॉट युझिंग ऑल द कंट्रोल्स, जसे की वर्टिकल टेक ऑफ, लिफ्ट, हे सगळे कंट्रोल्स तो युज नाही करत, बट ही इज मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स अँड हेल्पिंग इन फ्लाईंग, असिस्टिंग इन फ्लाईंग.
0: अच्छा,
1: तो ही इज फ्लाईंग ओनली राधर यू कॅन से.
0: तर ते आम्ही असं एक ऐकतो की जे अमेरिकेचे कुठले तर असे हेलिकॉप्टर आहेत जे की खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण आहेत आणि ते भारत घेणार. अपाची, चिनो असे जे हेलिकॉप्टर आम्ही नाव थोडंसं ऐकतो, तर ते असं काय असतं म्हणजे इन ॲडव्हान्समेंटमध्ये? आता समजा तुम्ही Mi-17 हेलिकॉप्टर असेल, त्याच्यानंतर जर असे काही ॲडव्हान्स्ड हेलिकॉप्टर आले, तर त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, नेमकं काय विषय होतो?
1: बेसिकली जेव्हा आमचं एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमधनं आम्ही कम्प्लीट करतो तेव्हाच आमचं स्ट्रीम्स अलोकेशन होऊन जातं. त्यामुळे Mi-17, चिनूक, अपाची हे ऑलरेडी स्ट्रीम डिसाइडेड असतात आणि ते स्ट्रीम्स मिळून जातात. Mi-17 एक रशियन एअरक्राफ्ट आहे आणि विथ टाइम वी ऑल्सो एक्वायर्ड लेटेस्ट टेक्नॉलॉजी दॅट इज चिनूक अँड अपाची. अपाची इज मोस्टली आर्मामेंट रोल अँड फायटर हेलिकॉप्टर म्हणू शकता तुम्ही अपाचीला. चिनूक इज मोर लाईक Mi-17 हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट प्लस रिलीफ, फ्लड रिलीफ ऑपरेशन्स. आणि चिनूक मधनं आय थिंक आर्मामेंट वर्जन नाही आहे चिनूक, तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रोक्युअर केली आहे बेसिकली.
0: ज्या ठिकाणून आर्म्स लोड केले जातात आणि टाकले जातात ते हेलिकॉप्टर वेगळे असतात.
1: हा, अपाची इज आर्मामेंट वेरी फायटर हेलिकॉप्टर अपाची म्हणू शकता तुम्ही.
0: अच्छा,
1: आणि चिनूक अँड Mi-17 बेसिकली हॅव द सेम रोल्स.
0: अच्छा अच्छा. तर परत एकदा श्रुती रवींद्र कुल यांच्याशी आपण खरं तर चर्चा करत आहोत आणि इंडियन एअरफोर्स मधला त्यांचा जॉब, त्यांचं वर्क कसं आहे, त्यांनी इंडियन एअरफोर्समध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं आणि हे अचीवमेंट करत असताना त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आणि आता सुद्धा ते बोलत असताना आपल्याला जाणून येत असणार आहे की ती जे म्हणजे महत्वाकांक्षा होती ती पूर्ण करत असतानाचा जो उत्साह आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यातून दिसून येतो आहे. तर श्रुती, परत एकदा तो विषय होता की ज्यावेळेस असं काहीतरी एखादं स्वप्न असतं, वेगळं असतं स्वप्न, तुमचं BA मेकॅनिकल झालं, 11वी 12वी झालं, हे सगळं होत असताना जे सराउंडिंग फ्रेंड सर्कल असतं बरंचसं, आता तुमच्या मैत्रिणी असणार आहेत, बाकी असणार आहेत, तर हे काय श्रुती कसा विचार करते, तो इथं आपलं शांतपणे राहू शकते किंवा समजा ती अचीवमेंट नाही मिळाली असेल तोपर्यंत, समजा हे एक्झामची जे ॲपकॅटची जी एक्झामची तयारी असेल त्यावेळेस, मग मैत्रिणी काय म्हणायची, असं कधी असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं नाही कधी असं कोणी काय समजा म्हणत असताना?
1: तुमचा फ्रेंड सर्कल मॅटर करतो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता दॅट अफेक्ट्स युअर वेलबिईंग ऑल्सो. पण लकीली असं म्हणू शकता, फॉर्च्युनेटली हॅड अ व्हेरी गुड फ्रेंड सर्कल हू ट्रस्टेड मी. इवन दो बराच काळ माझं सिलेक्शन नव्हतं झालं होतं, आय फेल डिमोटिवेटेड बट दे ट्रस्टेड मी. सो हा जो ट्रस्ट फॅक्टर आहे ना की तू करू शकते आणि कम्प्लीट कॉन्स्टंट मोटिवेशन, दॅट इज समथिंग आय लुक फॉरवर्ड टू वेन आय लुक इन टू माय फ्रेंड्स, की ते कायम दे वर ऑलवेज देअर टू सपोर्ट मी. जेव्हा जेव्हा आय फेल्ड, मला जेव्हा असं वाईट वाटायचं, दे टूक मी टू अ राऊंड कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, असं आपण अभ्यास नको करू, तू थोडा रिलॅक्स हो, कारण रोज अभ्यास करून यू स्टार्ट टू गेट सॅच्युरेटेड. तुम्ही एका पॉईंटला असं पोचता की तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय वाचताय, काय चाललंय, लाईफ इज आउट ऑफ कंट्रोल यू फील. मग त्यावेळेला असा एक फ्रेंड सर्कल येतो जो हसवायला घेऊन जातो, थोडंसं मोटिवेट करतो, चिअर करतो, अँड यू फील लाईक ये भी ओवरकम कर लेंगे हम, ये भी हो जाएगा असं वाला. सो आई थिंक फ्रेंड सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: अच्छा, तर मित्रांनो, मी जी आता सुरुवातीपासूनची जी ओळख करून देत होतो की श्रुती रवींद्र कुल ज्या राहणार पुण्याच्या आहेत, सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम इथे त्या फ्लाईट लेफ्टनंट म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी सुद्धा ती थोडीशी सरप्राइझिंग असेल, ती म्हणजे श्रुती रवींद्र कुल या तुळजापूरच्या भाची आहेत, म्हणजे त्यांच्या मातोश्री जे आहेत त्यांचं माहेर आणि त्यांचं जे गाव आहे ते तुळजापूर आहे. आणि तुळजापूर येथील नितीन साळुंखे, बापूसाहेब अनंतराव साळुंखे यांची ती भाची आहे, तशी ती आमची पण भाची आहे, कारण मी पण तुळजापूरचा आहे, हे आमचे सर्व मित्र कंपनी आहेत आणि श्रुती आमची भाची म्हणून खरंच आम्हाला खूप अभिमान पण आहे. ते मी अगोदर रिव्हील नाही केलं असतं तर मग ते त्यांना असं वाटलं असतं की चला मी खूपच जास्त असं म्हणजे जेस्चर घेतोय, मी जास्त फायदा घेतोय असा विषय झाला असता. पण श्रुती आमची भाची आहे आणि खरं तर तुम्ही आमची भाची असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही इंडियन एअरफोर्समध्ये येतात ना. सध्याच्या तर सिच्युएशनला जे मी सुरुवातीला म्हटलं होतं त्याच पद्धतीनं अगदी की आम्हाला त्याचा खूप अभिमान पण आहे. म्हणून आता ते प्रश्न विचारतो की आमच्या भगिनी असतील, बहीण असतील, किंवा तुमचे वडील असतील, तुमच्या आई असतील, तर ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये जायचं असं म्हटल्यानंतर म्हणजे त्यांचे काय होते चेहऱ्यावरचे हावभाव काय असं विषय सांगितल्यानंतर?
1: लकीली वडिलांचा माझा कायम सपोर्ट राहिला आहे माझ्या बरोबर, की तुला
0: वडिलांचा असतोच मुलीला,
1: थोडं आईचं झालं होतं की ती म्हणत होती की स्टेबल जॉब आहे तुझी, आता फोक्सवॅगन मध्ये आहेस तू, यू डोंट नीड टू गो अनदर वे, थोडं चाललं होतं. बट तिला थोडंसं परसिव केलं मी की अगं प्रत्येक जर का फौजीच्या आईने हा विचार केला की माझा मुलगा नको तर तिथे कोण राहणार गा सेनामध्ये, तर तो गोष्ट तिला पडला. आणि आज आपण महाराजांच्या परंपरेतले आहोत त्यामुळे हे आपल्या रक्तामध्ये आहे आज.
0: बरोबर. तर अच्छा, मी आणखी सांगू इच्छितो की श्रुती रवींद्र कुल यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत आमच्या ताईसाहेब, मी तुमचं पण इथं खरं तर स्वागत करतो. अर्चनाताई, सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आहेत आणि त्यांचं माहेरचं नाव म्हणलं तर अर्चनाताई अनंतरावजी साळुंके. तर अशा पद्धतीनं ताई, खरं तर तुमचा आम्हाला खरं तर तुमचा पण अभिमान वाटतो की तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुलीला असा आशीर्वाद दिला आणि ती आज तुमच्या पूर्ण कुल घराण्याचा कुल लौकिक वाढवत आहे. तर परत एकदा मग त्या विषयावर की ज्यावेळेस मग घरच्यांना असं सगळ्या म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी विषय लाईफमधला करिअरचा असं होऊ शकतं, मग तिथून खरा बूस्ट मिळाला.
1: बरोबर.
0: अच्छा, आणि असं कधी झालं का की म्हणजे नर्वसनेस कधी फील झालं किंवा कधी असं एवढं स्मूथ चाललं होतं की कधी असं डाऊनफॉल पण आली होती असं?
1: जेव्हा अकॅडमीची सुरुवात झाली होती तेव्हा माझे फिजिकल स्टँडर्ड्स एवढे नव्हते, कारण जॉबमध्ये असताना कोविडच्या टाईममध्ये हार्डली देअर वॉज एनी ऑपॉर्च्युनिटी टू की जाऊन मी फिजिकली फिट राहील किंवा पळेल वगैरे. तर अकॅडमीच्या सुरुवातीला खूप अवघड जायचं मला. मी मम्मीला कॉल करायचं ना जेवढ्या वेळेला मम्मीला म्हणायचं अगं खूप अवघड झालं, मम्मी मला कायम सांगायची सुरुवातीला अवघड असतं नंतर सोपं होईल, अँड आफ्टर दॅट इट वेंट अ स्मूथ सेलिंग. मतलब सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं बट नंतर इट वॉज अ स्मूथ सेलिंग, कारण तो विश्वास असतो ना की होऊन जाईल. आणि अकॅडमीमध्ये तर होऊनच जातं कारण सगळे तुम्ही कोर्समेट सोबत असतात, सगळे एकत्र मिळून घाम गाळतायत, रक्त गाळतायत आणि इव्हेंच्युअली होऊन जातं. पोस्टिंगच्या पण सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, जसं शेड्यूल आहे त्याला थोडंसं मेंटेन करायला, बट तेच की एक फौज अशी संघटना आहे ना ती स्वतःला करून घेत स्वतःचं, त्यामुळे विथ टाईम तुम्ही होऊ जाता. जसं नवीन कंपनीत जॉईन झाले सुरुवातीला थोडं अवघड जातं बट तुम्ही जेव्हा काम शिकता तेव्हा तुम्हाला ते सोपं व्हायला लागतं, तसं आहे ते.
0: आणि हे ड्युरिंग द प्रिपरेशन, कारण हे तर झालं तुम्ही ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये गेला, ट्रेनिंग सुरू झाली असेल त्यावेळेसचा तो भाग वेगळा झाला, कारण त्यांची एक स्वतःची त्यांची एक त्या पद्धतीची एक ट्रीटमेंट असते, त्यांची स्वतःची एक टाईमलाईन असते, त्याप्रमाणे ते तुम्हाला घडवत असतात. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस, किंवा तुम्ही या ॲफकॅटच्या प्रिपरेशन करत होता त्यावेळेस, जर कधी वाटलं की अरे आपण हे क्रॅक करू की नाही, असं असं कधी असं डाऊनफॉल आलं त्यावेळेस?
1: इंजिनिअरिंगमध्ये माझे खूप सारे सिनियर्स होते जे ॲफकॅट आणि सी डी एस एंट्री ट्राय करत होते, त्यांचं नाही झालं तर ते येऊन बोलले होते की श्रुती खूप अवघड आहे. मग मला थोडंसं असं वाटायचं की सेल्फ डाऊट यायचा कुठेतरी की होईल नाही होईल आपलं, पण ते असताना की करायचं आहे आपलं
0: प्रयत्न. काय अशी गोष्ट होती की जी मोटिवेट करत राहिली?
1: माझा डेस्क जॉब. मला जॉब करायला असं डेस्कवरती बसून नव्हतं आवडत, आणि इट इव्हेंच्युअली मला एक रोज असं वाटायचं की हे माझ्यासाठी नाही बनलेलं आहे, हे मला मी हे करू शकत नाही लॉंग टर्म ॲज अ जॉब, मी ह्याला बघू शकत नाही. सो ते राहिलं होतं की कुठेतरी नाही आपल्याला करायचं, तर त्यामुळे मी रोज थोडा 2 तास अभ्यास, अजून 1 तास अभ्यास आपल्याला करायचं आहे, हे जॉबमध्ये नाही राहायचं आपल्याला. सो दॅट की ॲडव्हेंचर आपल्याला हवं लाईफमध्ये, आपल्याला फील्ड ॲक्शन हवी, दॅट इव्हेंच्युअली मेड मी डू माय वर्क.
0: आणि आता सध्या दैनंदिन रुटीन कसं असतं मग तुमचं डेली जे आहे ते?
1: सकाळी साधारणपणे 7 वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं, आणि मग अराउंड 2-2:30 पर्यंत असतं काम, हे मेंटेनन्स वगैरे, सर्व्हिसिंग, रेडीनेस एअरक्राफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जेवण करून 4 वाजता वगैरे मी साधारणपणे थोड्या वेळ परत जाऊन दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग वगैरे ह्या गोष्टी करायला लागतात. मग 6:30 वाजता मी वापस आले की त्याच्यानंतर थोडं फिटनेसकडे लक्ष दिलं जातं, आयदर मी स्कॉश खेळायला जाते किंवा रनिंग करायला जाते, आणि मग कोर वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी करते, ताकी फिटनेस इज समथिंग आय बिलीव्ह की जे राहिलं पाहिजे. आणि PFR वगैरे असतं, म्हणजे फिटनेस टेस्ट असतात बेसिकली एअरफोर्समध्ये, तो यू हॅव टू मेंटेन विद इन दो स्टँडर्ड्स, तुमचं वेटही लिमिटमध्ये राहिलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी आय वर्कआउट. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घरी फोन वगैरे वरती बोलून वगैरे अराउंड 10 o'clock आय एंड माय डे.
0: अच्छा, आणि एंटरटेनमेंटसाठी
1: कधी एखादा सॅटर्डे संडे वेळ मिळाला, सॅटर्डे वर्किंग असतं मोस्टली, बट संडे वेळ मिळाला तर आय युजली वॉच अ मूवी. तसं एअरफोर्समध्ये फ्री मूवीज असतात, देर इज ऑडिटोरियम प्रत्येक स्टेशनमध्ये, तर तुम्ही जेव्हा नवीन मूवीजही लागतात तिथे तुम्ही कधीही जाऊन बघू शकता. आणि आसाममध्ये जास्त फिरायला तिथे टी गार्डन्स आहे खूप जास्त, मग कधी संडेला असं वाटलं की बाहेर जाऊन थोडंसं बघून यावं आसामची लोकॅलिटी कशी, वॉटरफॉल्स वगैरे खूप आहे, खूप सिनिक ब्युटी आहे तिकडे, ते कधीतरी बघायला जातो.
0: सेवन सिस्टर्स असं म्हटलं जातं,
1: खूप सुंदर आहे. तिथून मेघालय इज अन अमेझिंग प्लेस, इथले वॉटरफॉल्स, इथले वॉटर ट्रेक्स, दे आर लाईक द बेस्ट. कोणी एक्सप्लोअर नाही करत बिकॉज वी डोंट नो की तिथे काय आहे, बट जेव्हा आपण तिकडे पोस्टिंगला जातो ना, वी हॅव एम्पल ऑफ टाइम, लाईक 2-3 इयर्स वी आर देअर, आणि मग आरामात वी कॅन रोम अराउंड. अरुणाचलही खूप सुंदर आहे. सो
0: बर, आणि तुमच्यासोबत कोण कोण असतं तिथं? आता म्हणजे तुम्ही एक मुलगी आहेत म्हणून विचारते की तुमच्यासोबत असं कोण मुली आहेत, आणखी म्हणजे काय असं कलिक कोण कोण आहेत?
1: स्टेशन असतं तिथे, स्टेशनमध्ये डिफरंट डिफरंट स्ट्रीम्स असतात, म्हणजे वेगळे वेगळे एअरक्राफ्ट, मिसाईल्स, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ऑफिसर्स आर प्रेझेंट ओव्हर देअर. एक लिव्हिंग इन ब्लॉक असतो ऑफिसर्सचा स्पेसिफिकली, तर तिथे यू कोर्समेट्सही असतात तुमचे, तर यू मेक फ्रेंड्स अँड टाइम दे बिकम युअर फॅमिली.
0: अच्छा, मग आता ह्या या एवढ्या सर्व दरम्यान, म्हणजे आता हे इंजिनिअरिंग कधी सुरू झालं होतं इंजिनिअरिंगचं वर्ष?
1: माझं 2015
0: इंजिनिअरिंग सुरू झालं होतं, म्हणजे लास्ट 10 इयर्सचा आपण समजा विचार करूयात. तर सोशल मीडिया तर ऑब्व्हियस आहे की सोशल मीडिया खूप म्हणजे ह्या काळातच पॉप्युलर झाला, हे झाला, मग असं काही सोशल मीडियावर काही असं म्हणजे तुमचं आहे का किंवा होय बाबा मी सोशल मीडियावर जास्त ॲडिक्ट आहे किंवा काय काय नेमकं सोशल मीडियाला धरून काय विचार आहेत? कारण एक जी इंडियन एअरफोर्समधली जी एक यंग लेडी आहे जी की म्हणजे फायटिंगचं स्पिरिट आहे, देशसेवा करण्याचं स्पिरिट आहे, मग त्यांच्या डोक्यामध्ये सोशल मीडियाला धरून काय चालू आहे ते?
1: इंजिनिअरिंगच्या टायमिंगला सोशल मीडियावरती काफी ऍक्टिव्ह होते मी, कारण आमचं रोबोकॉनचं काफी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सोशल मीडियावरती वगैरे करायचे, बट जसं 3rd इयरमध्ये आले होते मी आणि मी स्टॉप केलं होतं सगळ्या गोष्टी, कारण मला फोकस करायचं होतं माझ्या गोलसाठी. तेव्हा मी एक रिस्ट्रिक्ट केला होता की हा दिवसातले फक्त 15 मिनिट्स एवढा वेळ मी सोशल मीडिया यूज करणार, आणि ते मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी तेवढंच करणार, आणि मी टायमर लावून युजली यूज करायचं, आणि ते पण मी तेव्हा यूज करायचे जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असायचे आणि माझं फोकस होत नसायचं अभ्यासावरती, तेव्हा आय युज टू यू 15 मिनिट्स, तेवढं मी स्वतःसाठी हे केलं होतं की आय डू दॅट मच ओनली सोशल मीडिया स्क्रोलिंग.
0: नाही, हे तुमचं झालं, पण बाकीचं सोशल मीडियावरचं बघून काय ओपिनियन आहे? म्हणजे जे म्हणजे जे आता एंगर सगळ्या मुली आहेत, सगळेजण आहेत, आणि ते जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत, तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की सोशल मीडियाला कसं घेतलं पाहिजे आजकालच्या मुलींनी, सगळ्यांनी ज्यांना करिअर ओरिएंटेड व्हायचं आहे, करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे असं असणाऱ्यांनी काय करायला हवं?
1: सोशल मीडिया बॅड आहे किंवा चुकीचं आहे असं काही मला वाटत नाही. इट इज जसा टाईम बदलत गेला, इट हॅज इव्हॉल्ड ओव्हर द टाईम, तुम्ही त्याचा कसा वापर करतोय. जसं माझं इंस्टाग्राम ओपन करायचं मी तेव्हा, तर माझ्या सगळ्या SSB पेजेस लाईक केलेले असायचे, मी सगळ्या ऑफिसर्सला फॉलो करायचे असे करत होते मी. तर मी जेव्हा सोशल मीडिया ओपन करायचं ना, मी त्यांचे पोस्ट बघायचे की त्यांचं काय मत आहे, हाऊ आर दे थिंकिंग अबाउट द रिसेंट सिच्युएशन, करंट अफेअर्सला मी फॉलो करायचे. तर माझ्या सोशल मीडियावरती तेच होतं जे दॅट वुड हॅव हेल्प मी. तर जे आताचं जनरेशन आहे, दे कॅन कम्प्लिटली यूज सोशल मीडिया, बिकॉज इट इज समथिंग की असं नाही राहिलं पाहिजे की सगळं सोडून दिलं पाहिजे, असं होऊ शकत नाही. हाऊ यू यूज इट वाईजली, असं नाही की तुम्ही त्याच्यात पूर्ण भारावून गेलेले आहेत आणि दिवसातले 5-5 तास तुम्ही सोशल मीडियावरती बसत आहात. दॅट विल इव्हेंच्युअली हॅम्पर व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर यूज इट वाईजली अँड यूज इट इन सच अ वे की ते तुम्हाला कुठेतरी हेल्प करते पुढे जाऊन.
0: अच्छा, तर हे तर झालं सोशल मीडियाच्या विषयी. आता थोडंसं आम्हाला म्हणजे फॅमिलीविषयी पण म्हणजे शेवटी याच्यातला एक आपल्याला असा मेसेज घेऊ शकतो की प्रोडक्टिव्ह वापर करायचा सोशल मीडियाचा की डिस्ट्रक्टिव्ह करायचा हे शेवटी स्वतःवर अवलंबून आहे. तर थोडंसं फॅमिलीविषयी पण ऐकायला आवडेल की फॅमिलीमध्ये कोणकोण आहेत, कसे कसे आहेत, काय काय करतात ते एक सांगा.
1: माझ्या फॅमिलीमध्ये माझे आजोबा होते, ते MES युनियनचे लीडर होते, ॲज अ वर्कर म्हणून ते काम करायचे. बेसिकली त्यांचं काम असायचं जे वर्कर फर्निचर वगैरे ऑफिसर्सच्या घरी किंवा फौजी घरांमध्ये जे करतात ते त्यांचं काम होतं. तर त्याच्या कारण आम्ही थोडं माझं बालपण मिलिटरी क्वार्टर्समध्ये वगैरे गेलं होतं, त्यामुळं मी त्या तिथे बघायचं की मिलिटरी लोकांचा तो
0: हृदभाग
1: ते बघायचं. त्याच्यानंतर माझे वडिलांचं बिझनेसमॅन आहेत, ते कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी आहेत. त्याच्यानंतर माझ्या भावाने डिप्लोमा कम्प्लीट करून त्यांनीही माझ्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला आणि तोही आता मोशी मार्केटमध्ये त्याचंही कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी येतो. माझी आई होममेकर राही आणि ती माझ्यासाठी एक सपोर्ट राहिलेली, कारण ती जेव्हा मला कधी गरज लागायची शी वॉज ऑलवेज देअर फॉर मी.
0: अच्छा, आणि ज्यावेळेस हे ॲपकॅटची एक्झाम झाली आणि इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय असं ज्यावेळेस पहिलं वाक्य कानावर पडलं आणि ते ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं त्यावेळेस काय विषय होता?
1: ती तर खूप अमेझिंग जर्नी आहे. माझं नाव मेन मेरिट लिस्टमध्ये नव्हतं आलं, जी की ऑगस्टमध्ये आली होती. माझं नाव मेरिट लिस्टमध्ये नव्हतं, एक ॲडिशनल मेरिट लिस्ट आली होती. फ्रायडेला मला, मी कंपनीमध्ये काम करत होते आणि 4:45 मला कॉल आला की श्रुती कुल बोलताय का? मी बोलले तुमचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय. मला विश्वास नाही बसला, मी म्हटलं प्लीज मला प्रँक कॉल करू नका, मेरिट लिस्ट ऑलरेडी आउट आहे आणि माझं नाव नाही आहे त्याच्यामध्ये, मला माहिती आहे. ते म्हणे नाही, तुमचं नाव आलेलं आहे कारण जे मधले विद्यार्थी होते किंवा जे मधले जॉईन करणारे होते त्यांनी दुसऱ्या अकॅडमी जॉईन केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे वेकन्सी आहे आणि तुम्ही जॉईन करणार आहात का? आणि मग मी त्यांना सांगितलं मी आता कंपनीमध्ये काम करते, मला एक नोटीस पिरियड सर्व करायला लागेल, त्याच्याशिवाय मी जॉईन नाही करणार. ते म्हणाले नाही मॅम, तुम्ही नाही आले तर आम्ही पुढच्या एंट्रीला घेऊ. ते म्हणाले नाही नाही मी येणार आहे. सो त्यांनी सांगितलं की मला संडेला यावं लागेल. इट वॉज फ्रायडे, मला रिझाईन करायचं होतं आणि मला संडेला जॉईन करायची होती अकॅडमी. खूपच काय म्हणतात, इट वॉज अ शॉक विथ सरप्राईज अँड अ हॅपी शॉक आय वुड से, जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्यानंतर मी जाऊन रिझाईन वगैरे केलं. माझ्या बॉसला तर अजून शॉकमध्ये होता बॉस की हे असं कसं काय, तू कधीपासून प्रिपरेशन वगैरे करत होती. त्याच्यानंतर मी घरी जाऊन सांगितलं. घरातले पण एकदम, त्यांनाही अनपेक्षित असं होतं, त्यांनाही खूप सुखद असा हा हॅपीनेस आणि शॉक होता. त्याच्यानंतर मग मम्मी इकडे माझे शॉपिंग करते की कपडे वगैरे अकॅडमीसाठी जे रिक्वायर्ड युनिफॉर्म्स आहेत ते कलेक्ट करते. पप्पा इथे डॉक्युमेंटेशनचं काम करतायत. भाऊ तिकडनं बाकीच्या गोष्टी जमा करतो. मी इथे कंपनीचं रेझिग्नेशन वगैरे फाईल करते. सो इट वॉज व्हेरी केओटिक. आय हार्डली हॅड अ वन डे आणि ते पण गणेश चतुर्थी होती शनिवारी. ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण प्रिपरेशन करून आय रीच अकॅडमी ऑन संडे. तर टाइमच नव्हता की ते ऍब्झॉर्ब करायला की हाऊ आय वॉज फिलिंग. एवढं फास्ट चालल्या होत्या गोष्टी ॲट अ व्हेरी फास्ट पेस. बट म्हणू शकतो ना की जे व्हायचं असतं देवाची कृपा असते आणि ते होणार असं त्यावेळेला होतं.
0: अच्छा, आणि हे तुम्ही अकॅडमिकमध्ये गेलात आणि तुमचा सगळा विषय झाला पूर्ण आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट डे म्हणजे जॉबचा म्हणतात ना पूर्ण महिना झाला, पेमेंट झालं असं काहीतरी म्हणून ज्यावेळेस घरी आलात त्यावेळेसचा काय विषय होता?
1: घरी एक सुट्टी मिळाली होती मला एफटीसीच्या एक वर्षाच्या टेन्युअर मध्ये सहा महिन्यानंतर एक आठवड्याची सुट्टी मिळाली होती. सुट्टी कन्फर्म होत नव्हती कारण ते जरा अकॅडमीमध्ये असतं की तुमचा चांगला परफॉर्मन्स आला तुम्ही सगळ्या टेस्ट पास होत गेला तर सुट्टी मिळणार, त्यामुळे मी घरी सांगितलं नव्हतं अजून. आणि ज्या दिवशी मी येणार आहे त्या दिवशी मी भावाला कॉल केला की मला एअरपोर्टवरती गेलं आहे मम्मीला सांगू नको. मम्मीसाठी हे कम्प्लीट सरप्राईज होतं आणि मी जेव्हा घरी पोहोचले मम्मी रडतच होती, मम्मी अर्धा तास रडत होती आणि तिला विश्वासच होत नव्हता की मी घरी आली आहे. म्हणजे दीड वर्ष तिने मला बघितलं नव्हतं, सो इट वॉज अ व्हेरी सरप्राईझिंग अँड अ नाईस मोमेंट फॉर हर.
0: अच्छा अच्छा.
1: आणि एक मनोज रसाळ म्हणून माझा मामा आहे ज्याने मला प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. राईट फ्रॉम SSB मध्ये बँगलोर पहिली SSB जेव्हा माझी आली होती तेव्हा पापा थोडेसे म्हणजे पप्पा वॉज लिटिल रिस्ट्रिक्टेड की तू एकटी जाऊ नकोस वगैरे, मग तेव्हा मामा चल माझ्यासोबत. सेकंड SSB आली होती देहरादूनला तो तिकडे सुद्धा कंपनी केला मला त्यांनी. परत एव्हरी टाइम वेन एव्हर आय नीडेड हिम ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी, मतलब त्याचा एक मोठा हात राहिला माझ्या पूर्ण जर्नीमध्ये.
0: श्रुती आता हा तर तुमचा विषय जो झाला तो एकतर मामा फॅमिलीनं कशा पद्धतीनं सपोर्ट केला हा विषय झाला. खरं तर शेवटच्या दोन प्रश्नाकडे यायचं आहे मला की एकतर म्हणजे मग ज्यावेळेस तुम्ही मामाच्या गावला म्हणून मामाचं नाव काढलं म्हणून विचारतो की मामाच्या गावला म्हणजे ज्यावेळेस तुळजापूरला यायचा आणि तुळजापूरला आल्यानंतर देवीचं दर्शन असेल हे सगळं केल्यानंतर काय फिलिंग यायचं
1: आधी का नंतर?
0: आधी आणि नंतर ही पण.
1: आधी मामाच्या गावाला यायला मला खूप आवडायचं कारण इथे आलं की खूप मस्त खेळायला मिळायचं, मातीत खेळायला मिळायचं, दिवसभर शेतात जायला मिळायचं, त्यामुळे मामाच्या गावाला यायला कायमी आवडायचं. निगडी असू जिथे माझा मनोज रसाळ हे मामा असू किंवा इथे तुळजापूरलाही असू दोन्हीकडे खूप गावाला यायला मज्जा यायची. आणि थोडासा कल राहिलाय की मम्मीचा की इथे तुळजाभवानी माता आहे इथे दर्शन घेणं आपली कुलदैवत आहे, ते स्पिरिच्युअल कनेक्शन जे असतं ना ते इथे कायम राहिलेलं आहे माझं. त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन होऊन आले होते तेव्हा मामाने इथे फटाके वगैरे फोडले, खूप छान असं स्वागत सत्कार केला होता आणि तेव्हा देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सुद्धा इट इज स्टील देअर एक स्पिरिच्युअल कनेक्शन असतं ना की आपली कुलदेवी आहे इथे आणि शी हॅज बीन ऑलवेज देअर, मतलब असं खूप छान वाटतं मला इथे यायला काय.
0: म्हणजे ती तर शक्ती देवता आहे आदि शक्ती आहे आणि तिची शक्ती तुम्हाला भेटतीये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर श्रुती रवींद्र कुल शेवटी जाता जाता काय सांगाल असे गोल्डन वर्ड्स की ज्या गोल्डन वर्ड्समुळे इथल्या ज्या मुली आहेत त्या खूप इन्स्पायर होतील ज्यांनी की कारण कसं आहे की एक मुलगी म्हणून आम्ही पाहत असताना इकडे अजून पाहतो की मुलगी म्हणजे सॉफ्ट असं खूप काही करू शकेल. म्हणजे आता अर्थातच जग बदललेलं आहे पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवत असताना तुम्ही असं काय म्हणाल की अशा पद्धतीनं काहीतरी करिअर करता येऊ शकतं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली लोकांनी पाहिलं पाहिजे मुलीने खास करून पालकांनी जसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला मामांनी सपोर्ट केला तसं पुढे आलं पाहिजे.
1: जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट युअर एफर्ट्स, ट्रस्ट युअर जर्नी. फेलियर्स जरी आले ना तरी हार्डवर्क करायचं सोडू नका, जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट द प्रोसेस कारण फेलियर नंतरच यू गेट अ सक्सेस. आणि तुमचं मेंटल सपोर्ट हे तुमचे कायम आई वडील असतील. कधीही असं वाटलं की यू आर फिलिंग लो त्यांच्याकडे जावं, दे आर द बेस्ट सपोर्टर्स यू विल हॅव इन युअर लाईफ. मामा असेल किंवा जे कोणी तुमचं जवळचं नातेवाईक असेल ना जेव्हा कधी तुम्ही खूप लो फील करता त्यांच्याकडे जावं, दे विल ऑलवेज सपोर्ट यू. असं वाटतं की आता सोडून द्यावं आता होणार नाही, जस्ट ट्रस्ट, विश्वास ठेवा तुमच्या हार्डवर्कवरती आणि एफर्ट्सवरती होणार आहे ते.
0: अच्छा अच्छा. तर श्रुती जाता जाता एक आमचा असा विषय असतो की तुम्हाला आवडणारं कुठलं असं गाणं आहे जे की आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू, जस्ट डिस्क्राइबिंग युअर जर्नी तुम्ही डेडिकेट करू शकता.
1: मी जेव्हा प्रिपरेशन वगैरे करायचं ना तेव्हा मी उरीचे गाणे ऐकायचे खूप जास्त आणि लक्ष्यचे गाणे ऐकायचे. त्यातलं एक गाणं आहे कंधो से मिलते हे कंधे, मला ते खूप जास्त आवडतं गाणं, म्हणजे खूप जास्त आवडतं. ते अजूनही प्ले झालं ना की मला असे एक फ्लॅशबॅक दिसतो माझ्या जर्नीचा थ्रू आउट द वे आणि समथिंग दॅट इज रिटन इन फ्युचर. तर आय लाईक दॅट सॉन्ग.
0: आणि फ्युचरमध्ये काय आणखीन पुढे कुठं कसं काय जायचंय काय करायचं असं काही विचार केला? कारण कसं आहे की अजून तुमचं लग्न नाही झालेलं आहे समजा, मग लग्नानंतरचा असा ती एक जर्नी वेगळी असणार आहे, असा काही विचार केला आता का नाही केला अजून तसा?
1: आता माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे ज्याने की माझं 10 वर्षाचा जॉब राहील प्लस 4 इयर्स एक्सटेन्शन मिळू शकतं. ऍज ऑफ नाऊ आता विचार नाही केलेला आहे मी की एक्झॅक्टली पुढे कसं राहील वगैरे. आय एम गोइंग टू जस्ट ट्रस्ट द प्रोसेस, जिथे हार्डवर्क करायचं तिथे करत राहायचं आणि इफ आय फील की आय वॉन्ट अन एक्सटेन्शन आणि परमनंट कमिशन मध्ये मला स्विच व्हायचं असेल तर मी
0: तसं होता येतं.
1: येस.
0: अच्छा अच्छा. तर मित्रांनो, या होत्या श्रुती रवींद्र कुल, ज्या मूळता राहणाऱ्या पुण्याच्या पण तुळजापूरच्या भाची असणाऱ्या, सध्या आसाम इथे कुंभीर ग्राममध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी 17 हेलिकॉप्टरच्या टेक्निकल ऑफिसर आहेत, त्या मेंटेनन्स विभागामध्ये आहेत आणि 4 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि त्यांनी एकूणच त्यांची जी इन्स्पायरिंग स्टोरी आपल्या सर्वांना सांगितली आणि या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं घडू शकतं याहीविषयी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच अतुलनीय आहे. आणि तुमच्या कार्याला पण खूप सलाम, रेडिओ तेरणाचा सलाम, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा सलाम. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तुम्ही असंच पुढे ग्रो करावं आणि आम्हाला आणखीन 1, 2, 3, 4 वर्षांनी तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असं ऐकण्यात यावं आणि तो पण एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाला परत यावं. इथं तुमच्या आई साहेब सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आले, तुमचे मामा आलेले आहेत मनोजजी रसाळ, सूरजजी रसाळ आहेत आणि खास करून ज्यांनी खास तुम्हाला मेहनत घेऊन या ठिकाणी बोलवले ते श्री नितीन साळुंके, जे आमचे खूप मित्र आहेत. आमची 1, 1.5, 2 वर्षापासून सातत्यानं चर्चा व्हायची की या ठिकाणी श्रुती आल्या की पहिल्यांदा रेडिओ तेरणाला घेऊन यायचं आणि त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची ही जी जर्नी आहे ती आपल्याला रेडिओ तेरणा आणायचं आणि ड्रीम कम्स ट्रू जसं तुम्हाला झालं तसं आम्हाला पण ते झालं. तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्या पूर्ण कुटुंबियांसह आलात, तर तुम्ही या ठिकाणी आलात, एवढा वेळ दिला त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आणि तेरणा पल्वी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद, थँक्यू सो मच.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उसनावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य

0: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422941480, सौ पुनगडे मॅडम 9420255, सौ जाधवर मॅडम 9404623352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850269916।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर

0: सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492391480, सौ पुनगडे मॅडम 9420500549, सौ जाधवर मॅडम 9404623352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850269916।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजिस्या पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळा गौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळा गौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: सतराव्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसे देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। सुबह पे जिस तरह